श्वासाची गती ठेवा. एक, दोन, एक, दोन. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा.
त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, निजज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा, अर्थात 1 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. आज डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. गीता रहस्य हा एक अद्भुत ग्रंथ तर आहेच, तसंच तो हिंदू धर्मविषयक तत्वज्ञानाने भारलेला एक सर्वोत्तम ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे टिळकांनीच म्हटल्याप्रमाणे गीतेचं बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्लोकांचं मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टीपा, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना इत्यादींनी परिपूर्ण आहे. गीतारहस्यात प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिल्या भागात आधुनिक वाटावीत अशा पद्धतीची प्रकरणं आहेत. उपसंहारासह एकूण 15 प्रकरणं पूर्वार्धामध्ये आहेत, तर उत्तरार्धात गीतेचं बहिरंग परीक्षण करण्यात आलंय. त्यात गीता आणि महाभारत, गीता आणि उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र, भागवत धर्माचा उदय आणि गीता, हल्लीच्या गीतेचा काल, गीता आणि बौद्ध ग्रंथ, गीता आणि ख्रिस्ती बायबल असे एकूण 7 स्वतंत्र भाग आहेत. आणि त्यानंतर गीतेचा श्लोकवार अर्थ देण्यात आलेला आहे. या शेवटच्या भागात गीतेचे मूळ श्लोक, त्यांचं मराठी भाषांतर आणि टीपा देण्यात आलेले आहेत. अगदी आजच्या भाषेतही लिहायचं तर एवढा सर्वसाक्षी ग्रंथ आजपर्यंत झालेला नाही. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहायला घेतला.

समाजाचं योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून ज्या विचाराला प्राधान्य देणं आवश्यक ठरेल तो विचार गीतेच्या मुरलीतून उमटवून दाखवता येईल अशी गीतेची थोरवी आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ कर्मयोगशास्त्राचं विस्तृत विवेचन करणारा आणि आपल्या वैचारिकतेच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा ग्रंथ आहे. असा ग्रंथ शतकातून एकदाच होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 1 जुलै. गुरु कशाला हवा? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल? प्रपंचात सुखदुःख झालं, समाधान मिळालं नाही, तर मग खरं सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील? अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावं असं ज्याच्या मनात येतं तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरु. मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं तोच गुरु करील. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असं काही जण म्हणतात. मी केलं ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतानी त्याला गुरु कर म्हणून सांगितलं. संतांच्या कृपेने दुखणं बरं झालं म्हणून त्याला मानणं हे खरं नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसं म्हणावं? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी. माझं चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावं. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचं साधन मानतो तो सच्शिष्य होय. गुरु परता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसं महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हतं. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथं जावं, तो सांगेल तसं करावं, मग परमात्मा मिळेलच. शास्त्र आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचं सार असं जे नामसाधन सांगितलं ते आपण करावं, म्हणजे भगवंताचं प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असं नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे, तेच करावं आणि आनंदाने राहावं. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू

करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या अपूर्व लीला चोळाप्पाच्या घरी चालूच होत्या। लोक सकाळपासून रात्रीपर्यंत स्वामींच्या दर्शनाला सतत येत असत। समर्थांचं दर्शन घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडायचं नाही। एके दिवशी सकाळी काय झालं तर लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले, तेव्हा त्यांना एक पांढरा शुभ्र घोडा आणि त्यावर बसलेला चिंताक्रांत स्वार दिसला। घोडा पुढे जात नव्हता आणि मागे येत नव्हता। तो घोड्यावर बसलेला स्वार खरं तर स्वामींच्या दर्शनासाठी आला होता, परंतु त्याला घोड्यावरून उतरताच येत नव्हतं। घोड्याने दरवाजा अडवल्यामुळे कोणालाही आत जाऊन स्वामींचं दर्शन घेता येत नव्हतं। स्वामी चोळाप्पाच्या दरवाजातल्या औदुंबराखाली बसून घरातलं धान्य मोजीत होते। स्वामींच्या हातात मापटं नव्हतं तर देवाच्या चांदीचा मुखवटा होता। त्या पोकळ मुखवट्यात धान्य घालून स्वामी धान्य मोजत बसले होते। हे दृश्य पाहून लोक मात्र आश्चर्यचकित झाले। लोक त्या घोडेस्वाराकडे पाहून काहीही तोंडाला येईल ते बरळत होते। घोडेस्वार ह्या प्रकाराने हैराण झाला होता। काय करावं त्याला कळत नव्हतं। इतक्यात स्वामींनी आतूनच विचारलं, दृष्टांताच्या वेळी तू शब्द दिलास की 125 पेढे अर्पण करेन आणि अन्नदान करेन, त्याचं पुढे काय झालं? घोडेस्वार एकदम चमकला, कारण त्याने स्वामी चरणांशी अर्पण करण्यासाठी पेढे आणले नव्हते। म्हणून स्वामी म्हणाले, पेढे आणल्याशिवाय हा तुझा घोडा जागेवरून हलणार नाही आणि तुला घोड्यावरून उतरता येणार नाही। स्वामींचे बोल लोकांनी ऐकले आणि ते सर्व विस्मयचकित झाले। लोक घोडेस्वाराला विचारू लागले, अरे ही दृष्टांत कथा काय आहे आणि हे 125 पेढे कसले रे? घोडेस्वाराने सर्व लोकांकडे पाहिलं। इतक्यात त्याच्या पोटात असह्य कळ आली आणि घोडेस्वार पोट दाबू लागला। त्याच्या तोंडून एक शब्दही उमटेना। स्वामींचं धान्य मोजणं निवांतपणे चाललं होतं। चोळाप्पा हात जोडून स्वामींकडे भक्तिभावनेने पाहत उभाच होता। त्यालाही स्वामींच्या बोलण्याचा उलगडा झाला नव्हता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाला प्रपंच सत्य वाटतो आणि तो हवा हवासा वाटतो। फार थोड्या साधकांना फक्त भगवंतच हवा असतो। ज्याला वाटतं की फक्त भगवंताचं दर्शन व्हावं, त्याचा प्रत्यक्ष सहवास लाभावा, त्याचा जीव कधी दृश्य प्रपंचाच्या मायेत गुंतत नाही। ते प्रपंच करीत असतात, परंतु ते प्रपंचात क्षणभर सुद्धा मनाने रेंगाळत नाहीत। ते नामाच्या नादात अष्टौप्रहर अक्षरशः झुलत राहतात। जे खरे भगवंताचे दास असतात, त्यांना भगवंत अस्तित्वाचं समाधान जरूर लाभतं। एक लक्षात घ्या की भगवंताचं होण्यासाठी आपलं मन शुद्ध हवं आणि वृत्ती सात्विक हवी। मनात आणि मुखात फक्त त्याचंच नाम हवं। मर्त्य संदर्भ आठवणे खरं तर बंद होणं आवश्यक असतं। त्यासाठी तुम्ही एकच करा, प्रपंच भगवंताचा आहे ह्या भावनेने करा। सर्व कर्तव्य नीट पार पाडा, परंतु सतत देवाच्या नामस्मरणात राहा। त्याचा परिणाम असा होतो की मनात समाधान उफाळून येतं आणि तेच भगवंताचं दर्शन आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: न मे द्वेषिरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूपशिवोऽहं शिवोऽहं।
1: तर आचार्य इथं सांगतात, द्वेष म्हणजे मत्सर, म्हणजे जळमट वृत्ती, आणि राग म्हणजे प्रेम, एखाद्या विषयाबद्दल असलेली प्रीती, लोभ, लोभ म्हणजे लालच, लालसा, मोह म्हणजे हे काय असतं, चिटकत असतं तो जीव त्या विषयाला चिटकत असतो, म्हणजे त्याचा अंतकरणामध्ये छाप पडून ते चिटकत असतं त्याला। जसं कुर्चीचा मोह, खुर्चीचा मोह, पैशाचा मोह, सत्तेचा मोह, हा मोह आहे। मद म्हणजे मस्ती, आणि मत्सर भाव। तर इथं भगवान सांगतात की गुण दोष पाहत असताना, समजा आता एखाद्यावर आप जळणं हे कधी होत असतं, तर त्यानं आपलं काही वाईट केलं तर क्रोध येत असतो, पण त्यानं वाईट न करता जर जळू लागलं त्या, कारण त्याचं चांगलं होऊ लागलं। आता त्याचं चांगलं होत, त्याची प्रगती होत असताना आपल्याला मनामध्ये जळण होणं, तर यालाच काय म्हणायचं, हे गुणदोष पाहायला लागलो, त्याला मत्सर म्हणायचं, द्वेष म्हणायचं। आणि या क्रोधामध्ये काय होत असतो, अग्नी असतो, काम हा रजोगुणाचा आहे। तर याबद्दल सांगतात की काम, क्रोध, लोभ आणि मोह ह्याची भगवद्गीतेमध्ये सांगतात की यथे धांसी समिद्धोग निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा। जसं कोरडे लाकडं असली आणि त्याला अग्नी काय करतो,

जाळून टाकतो. तसं हे जे कर्माचं जे काही जाळं आहे, तर हा ज्ञानाचा अग्नी काय करतो, त्याला जाळून टाकतो. तर इथं त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनहा कामा क्रोधस तथा लोभस तस्मादित्रयम त्यजेत. म्हणजे या तिघांचा त्याग करायला सांगितलेला आहे. काम क्रोधादिकांची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही, म्हणून त्याची निवृत्ती करून कल्पित देहादिक प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा गुरु आणि शास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेशील, तर विस्मरणाने सापडत नाहीसा झालेला गळ्यातील हार, रत्नांचा हार जसा एकदम सापडावा, त्याप्रमाणे देहातच विलंब न लागता ते मोक्ष सुख तुझ्या हातास येईल, असं श्रीरामगुरु पंचीकरण या ग्रंथामध्ये सांगतात. की जसं या देहातच आहे, पण कोण आहे, शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. म्हणजे अंतःकरणातच त्या देवाची प्रगटता आहे, आणि आपण बाहेर शोध घ्यायला लागलो. कस्तुरी छिपे कुंडल मे मृग धुंडे बन माही वैसे घटघट मे हे राम दुनिया जानत नाही. म्हणजे घटाघटामध्ये राम प्रगट आहे, हृदयामध्ये राम प्रगट आहे, मग का सापडत नाही? कारण हरण जसं हरणाच्या पोटामध्येच कस्तुरी असते, परंतु तो पुढं त्याचा शोध घेतो, तो आत वळून काही पाहत नाही. तसं ज्ञानोबराय सांगतात, निज वृत्ती काढी सर्व माया तुडी इंद्रिया सवळी लपो नको. म्हणजे इंद्रियानं दाखवलेलं शरीर जग आपण सत्य मानू नये. ज्ञानदेव म्हणे परतोनी पाहे तव कैसा मायापूर. परतून म्हणजे अंतकरणामध्ये झाकून पाहायला पाहिजे, पण आपण इंद्रिया समोरचं पाहायला लागलो, इंद्रियाला सोडून अर्थ कुठं करायला, म्हणून हेच आपलं चुकायला लागलं. म्हणून इथे सांगतात की हे विवेक वैराग्य या पद्धतीनं काय होत असतं, शांती प्रेम ही संपादन होत असत. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेन आधिगच्छते. म्हणजे शांती दमादमानं येते की ताबडतोब ताबडतोब, ज्ञान झाल्याबरोबर शांती येते. जसं तृप्ती झाली या जैसी साधने सरती पैसी. तृप्ती जेवण झालं की तृप्तीचा ढेकर ताबडतोब येतो, पाणी पिलं की तहान तृप्त होते भागत असत. तसं ज्ञान झाल्याबरोबर शांती प्रगट होत असते तिथंच. म्हणून ही जी काही धावपळ आहे, तर मी तू मध्ये द्वैत भावनाचा पोषक आहे हा. कोण? हे जे काम क्रोध लोभ मोह हे षडविकार आहेत ना, तर ह्या षडविकाराला कशा पद्धतीने सांगितलेले आहे पहा. काम क्रोध लोभ हे तीन माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. समाजामध्ये त्यांच्यामुळेच अनुक्रमे व्यभिचार हिंसाचार आणि भ्रष्टाचार माजलेला आहे. सर्व दुःखाचे मूळ हे तीन दोष आहेत. तर परी काम क्रोध लोभ या तिहीचेची थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण. माऊली सांगतात की हे तिघे जिथं आहेत तिथं अशुभ पिकत असत. आणि तिघाकरता तीन द्रष्टांत सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे कफ वात आणि पित्त यांनी शरीर सोडले असता त्याच्यामध्ये काय होत असतं, गावामध्ये चहाडी चोर शिंदकळी नसेल तर गाव सुखी राहतं. त्याच्यामध्ये चोरच नसले तर गाव सुखी राहत असतं. आणि आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक ताप जर गेले तर अंतकरण सुखी होत असतं. तसंच हे तिन्ही गेले, काम क्रोध लोभ हे जर गेले ना, तर शांतता तिथंच असते. त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदा

भगवान सुद्धा सांगतात की जोपर्यंत जीवाच्या प्रकृतीमध्ये हे तीन आहेत तोपर्यंत परमार्थ प्राप्ती शक्य नाही. वल्लभाचार्य सांगतात की या तिघांमुळे त्या तिघांचा नाश होतो, भक्ती ज्ञान आणि कर्माचा. कामेन कर्मनाशा स्यात् क्रोधेन ज्ञान नाशनम लोभेन भक्तिनाश स्यात् तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. म्हणून या तिघांचा काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. कामामुळे कर्म, क्रोधामुळे ज्ञान आणि लोभामुळे भक्ती नाश पावते, याकरिता या तिघांचा त्याग करावा. हे तिघे ज्ञान रत्नाचे हरण करतात म्हणून हे चोर आहेत. म्हणून जागे राहा, जाग व्हावं लागतं. काम क्रोध लोभस्य देही तिष्ठन्ति तस्करः ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जागृत जागृत. जाग राहा, जागे राहा. वरल्याळी महारणीने दिली आरोळी, हे खालच्या चाळीला जागे, स्थूल देहावर जागे, पण आत्मस्वरूपावर जाग व्हायला सांगतात. या तिघांना जिंकणं अवघड आहे पण अशक्य नाही आहे, कारण विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमात हजारो सैन्यानिशी गेले, पण वसिष्ठांनी त्यांना इच्छा भोजन दिले. विश्वामित्र आश्चर्यचकित झाले. वसिष्ठांनी हा सर्व कामधेनूचा प्रताप आहे असं सांगितलं. विश्वामित्रांना नंदिनीचा लोभ सुटला, त्या कामधेनू मातेचा लोभ सुटला. तो जबरदस्तीने नंदीस घेऊन जाऊ लागले, पण कामधेनूने दिव्य सैन्य निर्माण करून विश्वामित्राला सहसैन्य पळवून लावले. तेव्हा विश्वामित्रांना समजलं की क्षत्रिय तेज या तेजापेक्षा ब्रह्मतेज हे श्रेष्ठ आहे. हे तसेच तपश्चर्याला निघून गेले. 20,000 वर्ष तपश्चर्या केली. मग इंद्रानं परत मेनका पाठवली. लग्न झाले, मग त्यांना मुलगी झाली शकुंतला. विश्वामित्राला पश्चाताप झाला. मनामध्ये समजले की लोभ जिंकला पण काम नाही जिंकला. मग परत तप करू लागले. 20,000 वर्षानं परत इंद्राने रंभेला पाठवलं. आता पॉलिटिक्स तिथूनच सुरुवात झाली बरं का. अरे रंभेला शाप दिला. काही म्हणतात की ती जळून खाक झाली. परत विश्वामित्राला पश्चाताप आला. मग परत मनात म्हणाली की लोभ काम जिंकला पण क्रोधाला जिंकायचं राहिलं. म्हणून परत 20,000 वर्ष तपश्चर्या केली. तर अशी एकेका विकाराकरता 20,000 वर्ष असे तीन विकार विजय मिळवण्यासाठी 60,000 वर्ष त्यांनी तप केलं. पण हे तिन्ही विकारावर त्यांनी विजय प्राप्त करून हे रामाचे गुरु होण्याला प्राप्त झाले. रामचंद्राचे गुरु विश्वामित्र. म्हणून तुलसीदास म्हणतात, नारी नयन सर जाहिन लागा घोर क्रोध तम निशिजो जागा लोभ पाश जेहि गरन बंधाया सो नर तुम समान रघुराया. म्हणजे जो स्त्रीच्या नयन कटाक्षाने घायाळ होत नाही, घोर क्रोध रूपी रात्री जो जागा असतो, लोभ पास ज्याला बांधत नाही, रामा तुझ्या सारखा तूच आहेस. हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप हे लोभाचे अवतार आहे. यांना मारण्याकरिता देवाला 2 अवतार घ्यावा लागले, वराह आणि नरसिंह अवतार घ्यावा लागला. आणि रावण आणि कुंभकर्ण हे 2 कामाचे अवतार आहे. हिला कामानं झपाटलेले आहेत ना, तर यांना मारण्याकरता देवाला एकच एक वचनी एक पत्नी प्रभू श्रीराम हा अवतार घ्यावा लागला. आणि शिशुपाल आणि दंतवक्र हे क्रोधाचे अवतार आहे. आणि यांना मारण्याकरता देवाला कृष्णम वंदे जगद्गुरु श्रीकृष्णाचा अवतार घ्यावा लागला. हे दोघे सनकादिकांच्या शापामुळे जय विजय यांना 3 राक्षसांचे अवतार घ्यावा लागले. आणि ते सुद्धा देवाच्या हातानंच यांना मरण येणार होतं. आणि म्हणून ते मुक्त झाले. यांना जिंकणे कठीण आहे, पण संतांनी यांना देवाकडे वळवले व स्वतःच्या ताब्यात घेतले. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा झाला पंढरीनाथ. हा सगळा काय झालेला आहे, पंढरीनाथ झालेला.
काम असावा ईश्वर भजनी, काम असावं पण ईश्वराच्या भजनात असा, क्रोध असावा इंद्रिय दमनी, इंद्रियाचं दमन करण्यामध्ये काम असावं, तीर्थ प्रसाद सेवनी लोभ अपार असावा, तीर्थ प्रसाद घेण्यामध्ये लोभ अपार असायला पाहिजे, काम नसावा परस्त्रीचा, परस्त्रीचा काम नसावा, क्रोध नसावा सत्पुरुषाचा, साधू संतांनी बोललं तर त्याचा राग येऊ नये आपल्याला, कारण त्याचे पिसाट शब्द सुखे म्हणो येथे वेद, त्यांच्या बोल मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा वेद असतो, लोभ नसावा देहाचा आणि लोभ देहाचा नसावा आणि मोह पुत्राचा नसावा, मोह पुत्राचा बाधक, हे बाधक आहे, कारण काम हे सगळ्या विकारांचं मूळ आहे, काम पूर्ण झाला नाही तर लोभ निर्माण होतो आणि काम अपूर्ण राहिला तर क्रोध निर्माण होतो, या कामाने मोठमोठ्यांना सतावलेले आहे, म्हणून नाथ महाराज सांगतात येडका अभंगामध्ये, येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने, धडक मारली नारदाला केला रावणाचा चेंदा, यानं काय केलं, रावणाचा चेंदा केलेला, दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, भस्मासुर मुकला प्राणाशी तीच गती झाली बालीशी, विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जेने, म्हणून शंकर ब्रह्मदेव इंद्र चंद्र नारद रावण दुर्योधन भस्मासूर वाली विश्वामित्र हे कामाच्या तावडीतून सुटले नाहीत, ब्रह्मचारी चार आहेत, कोणकोणते, शुकाचार्य कार्तिक मुनी हनुमंत आणि भीष्म, अन्यत्र भीष्म गांगेयम अन्यत्र च हनुमंत हरिणी खुर मात्रेन चर्मणा मोहितम जगतः, म्हणजे भीष्म व हनुमान स्त्रियात राहून यांनी कामाला जिंकलेलं आहे, मात्र कार्तिक व शुकाचार्य यांना स्त्रियांचा संबंधच आला नाही, म्हणून त्याला काही अवघड राहिलं नाही, नामदेवरायांनी या दोघांना शहाणं सांगितलेलं आहे, खेळिया माझी हन्म्या शहाणा, कारण कामची नाही ते क्रोधची कैसा, तिथं कामच नाही तर क्रोध कुठून येणार, आणि भीष्माचार्य सुद्धा खिळिया माझी भीष्म्या शहाणा, भीष्माचार्य सुद्धा हे, म्हणून कामाची दोन रूप आहेत, एक स्त्री काम आणि एक धनकाम, हे दोन्ही काम संतांना राहत नाहीत किंवा सतावत नाहीत, काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, तुकोबरायांना शिवाजी महाराजांनी न मागता नजराणा दिला पण तुकोबरायांनी तो स्वीकारला नाही, दिवट्या छत्र घोडे हे तो बऱ्यात न पडे, म्हणून शिवाय कामाच्या इच्छेने आलेल्या स्त्रीला तुकोबरायांनी आई म्हणून सांगितलेलं आहे, माता म्हणून संबोधलेलं आहे, जाई वो माते न करी सायास, आम्ही विष्णू दास तैसे नव्हे, आम्ही विष्णूचे दास आहे, म्हणून काम गेला की सर्व विकार जातात, कारण काम हा मूळ आहे, मूळ छेदले तर झाड छेदण्याची गरज नाही, सेनापती मारल्यावर सैनिक मारायची गरज नाही, तसं युद्धामध्ये विश्वासराव गेले त्याबरोबर सैन्य घाबरले पानिपतच्या लढाईमध्ये आणि मराठ्यांची 1,00,000 बांगडी फुटली, नाथ महाराज सांगतात मुख्य धूर रणी लागला हाता, येर कटक जिंकिले न झुंजता, बाकीचे सैन्य न जिंकता जिंकले ना, का मूळ छेदिले असता शाखा समस्त छेदिल्या होय, ज्ञानोबराय सांगतात की मुळाचे तोडणे जैसे होय शाखोद्देशे, मुळावरच घाव घातला, काम नाशिले नी नाशे तैसा क्रोध, कामाचा नाश केला की क्रोधाचा आपोआप नाश होत असतो, ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी राम येत नाही, म्हणून जहा काम तह राम नाही, जहा तह नहीं काम, तुलसी कबहु रही सके रवि रजनी एक ठाम, म्हणजे रात्र आणि दिवस एके ठिकाणी कसे राहते, एकदा मंदोदरी रावणाला म्हणाली तुम्ही मायावी रूप घेताना मग सीतेला वश करण्यासाठी राम होऊन का जात नाही त्याच्याकडे
तर त्यावेळेस रावण म्हणाला, मला एवढं कळत नाही का, नकली राम झालो तरी काम राहत नाही। क्या बात है, नकली रामामध्ये सुद्धा ताकद आहे कि नकली राम जरी झालं तर काम राहत नाही, मग सीतेकडे जाण्याचे काय काम आहे। म्हणून हा काम फक्त रामाचे भजन केल्याने ताब्यात येतो। एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये विषय विसरली काम। ही इंद्रिये निमून जातात आणि कामाला विसरून जातात। म्हणून आणि या क्रोधानं मोठमोठ्यांना सुद्धा सोडलेलं नाही। क्रोध जहाला कपिल मुनीशी, तेने भस्म केले सगरासी। नारदे कुबेर पुत्रासी, वृक्षत्वासी जोडले। दुर्वासाची सांगता गोठी, त्याची कथा आहे मोठी। दुर्वास ऋषीची कथा मोठी। कोप आला श्रृंगीच्या पोटी, मेल्या सर्पासाठी शापिले। श्रृंगी ऋषीचा पुत्र, त्यानं आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये सापाला टाकणाऱ्या राजाला श्राप दिला, परीक्षित राजाला, की 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्प दंश होऊन हे शरीर सुटणार आहे, असा शाप दिलेला आहे। क्रोधवश मुख्यत्वे शांती सनकाधिकासी, द्वारी आडकाठी केली त्याशी। आता सनकाधिक जाऊ लागले विष्णूच्या भेटीला, तर त्यावेळेस द्वारपालांनी अडवलं जय विजयाने। वैकुंठी क्षोभुनी आवेशी, जय विजयाशी शापिले। जय विजयाला शाप दिला। मग सज्ञानाची आई स्थिती, आता हे ज्ञानी यायची अशी स्थिती आहे। ज मा इतरांची कोण गणती, मग इतरांची काय गती होईल। पर अपराध सहन शक्ती, दुर्लभ त्रिजगती गोविंदा। नाथ महाराज सांगतात की कपिल, नारद, दुर्वा, श्रृंगी, शनकादिक या मोठ्यांची ही यादी आहे। म्हणून दुष्टांचा क्रोध म्हणजे काळ्या दगडावर कोरलेली रेष आहे। संसारी लोकांचा क्रोध म्हणजे वाळूवर ओढलेली रेष आहे। वाळू सरली की क्रोधही सरला। साधकांचा क्रोध म्हणजे पाण्यावर ओढलेली रेष आहे। आणि संतांचा क्रोध म्हणजे आकाशात ओढलेली रेष आहे। म्हणजे कधी आहे कधी नाही। नाथ महाराजांना राग आणण्याचा प्रयत्न केला पण सफल झाला नाही। मंबाजी बुवांनी तुकोबरायांना झोडपले पण क्रोध आला नाही। याचे कारण काम आणि क्रोध हे संतांच्या ताब्यात आहे। 101 वेळा थुकला ना तो माणूस, पण तुकोबरायांनी आपले नाथ महाराजांनी त्यांना लोटांगण घातलं की तुमच्यामुळं मला आज गोदावरी स्नान 101 वेळेस घडलं म्हणून, पण त्याचं तोंड चढलं ना। म्हणून काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही। इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी। काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता। आता त्याची सत्ताच राहिली नाही म्हणून समता आलेली आहे, भूताकडे पाहण्याची दृष्टीच बदलली। म्हणून गीतेमध्ये अर्जुनानं भगवंताला प्रश्न केलेला आहे की देवा, चांगली माणसं भ्रष्ट का होतात। त्यावेळेस अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः। त्यावेळेस भगवान अर्जुनाला उत्तर देतात, तरी देवा हे ऐसे कैसे, प्रश्न विचारला ना, जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे। ज्ञानियाची सुद्धा स्थिती भ्रंश होती। मार्ग सांडून अनारिसे चालते देखो। तर कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भवः महाशनो महापापमा विद्येन मी वैरिणम। म्हणून तरी हे काम क्रोध पाही, जयांते कृपेची साठवण नाही। हे कृतांताच्या ठाई मानिजते, हे ज्ञान निधीचे भुजंग। हे ज्ञानाच्या मार्गातले काय आहेत, भुजंग साप। विषय दरीचे वाघ, हे विषयरूपी दरीचे वाघ आहेत। भजन मार्गीचे मांग मारकचे, हे मूळचे आसुरी स्वभावाचे रजोगुणापासून झालेले आहेत। हे मृत्यूच्या नगरीमध्ये जन्म पावतात, मान पावतात, कारण हे यमाचे एजंट आहेत। कोण हे काम क्रोध, हे चैतन्याच्या शेजारी राहतात म्हणून मोठमोठ्यांना हे मारता येत नाही। हे जलाशयातील जलाशिवाय बुडवितात, म्हणजे पाणी नसताना बुडवतात, आगीशिवाय जाळतात।
न बोलता जीवाला कवटाळतात, हे शस्त्राशिवाय तोडतात, दोराशिवाय बांधतात, ज्ञानियाला पैजेने जिंकतात, चिखलाशिवाय रोवतात, जाळ्याशिवाय गोवतात, अडकून टाकतात, हे फार आत न दिसणारे आहेत। आणि तात्पर्य काम क्रोध यांचे हे वर्चस्व माऊलींनी सांगितलेले आहे, पण नामाने नाही सेवतात। तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम, हरे भव श्रम उच्चारिता वाचिस। आता लोभाचा स्वतंत्र विचार सांगितलेला आहे, काम क्रोध हे दिसणारे विकार आहेत, पण लोभ हा लपून असणारा विकार आहे। काम क्रोध लोभ हे पापाचे पोषक आहेत, पोषण होते त्यानं पाप। माणूस पाप करतो तो या तिघामुळे, पापामुळे जन्म मरणाचे दुःख भोगावे लागते, तात्पर्य पापाचे हे मूळ आहे। म्हणून लोभ मूलानी पापानी व्याधी तो रसमूलकः, स्नेह मूलानी दुःखानी, त्रिणी त्यक्त्वा सुखीं भवे। पापाचे मूळ लोभ आहे, रोगाचे मूळ भोग म्हणजे रस आहे, दुःखाचे मूळ स्नेह म्हणजे मोह आहे। या तिघांचा त्याग करावा आणि जीवाने सुखी व्हावे। महाराष्ट्रातील एक पंडित काशीत राहत होते। महाराष्ट्रातील पारमार्थिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काशीला गेले होते, त्यांचे लग्न झाले होते। काशीत पण अभ्यास पूर्ण झाला, हुशार असल्यामुळे तिथे त्यांना प्रसिद्धी मिळाली। मराठी लोकांना अभिमान वाटला, आपला मराठी माणूस काशीत चमकत आहे। त्या पंडितांना परत महाराष्ट्रात बोलवले, एका शहरामध्ये सत्कार करण्यात आला, 2 लाखाची थैली अर्पण केली, पुढाऱ्यांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली। नंतर त्यांना वाजत गाजत घरी आणले, त्यांच्या पत्नीला आरती घेऊन समोर स्वागताला उभं राहण्यास सांगितले। पत्नीने फार कष्ट झेलले होते। पंडित आले, घरात जाणार तेवढ्यात त्यांनी त्यांच्याच पत्नीला अडवलं, मी तुम्हाला ओवाळतो पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। ते म्हणले, तू अडाणी आणि तुझ्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं? ठीक आहे म्हणे, विचार। मग ते प्रश्न विचारला, पण ती म्हणाली की जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही तर घरात न यायचं, वापस काशीला जायचं। ते म्हणले ठीक आहे। ते प्रश्न विचारला, पापाचा बाप कोण यायला सांगतात? उत्तर दिले तरच घरात या, नाही तर इथूनच वापस जा काशीला। डायरेक्ट पंडितजींनी मग काशीच गाठली ना। तिथं सगळ्यांना विचारलं की बाबा पापाचं बाप कोणी, पापाचा बाप कोणी, कुणीच सांगणं। ते विचारू विचारू पागल व्हायची वेळ आली। मग ते असंच गल्ली बोळातून जात असताना एक गणिका, तर ती म्हणली की हे महाराज आहेत तिकडे, पंडित आहेत। ती आली, त्यांचे दर्शन घेतले, म्हणे महाराज तुम्ही इकडं कुठे? ते म्हणे मी काय सांगावं, मी परेशान आहे आज। ते म्हणे तुम्ही आमच्या घरी चला, मी गणिका आहे। ते म्हणे गणिका? पण ते प्रश्न होता ना। ते म्हणे की मला पापाचा बाप कोण आहे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मी अडचणीत। ते म्हणे मला येतं, म्हणे मी गणिका आहे पण माझ्या घरात यावं लागेल तुम्हाला, मी प्रश्नाचं उत्तर बी देते आणि 25,000 रुपये वरी देते। आता त्यानं विचार केला, बघ गणिका आहे पण आता काय करता, जा चला म्हणे आता। ते म्हणे आता घरात या म्हणे। ते म्हणे आता घरात कसं यावं, म्हणे तुमचं उत्तर बी देते 25,000 बी देते। ठीक आहे। ते म्हणे आता घरात आले तर थोडं बसा ना म्हणे पलंगावर। आता म्हणे आता कसं बसावं पलंगावर, कुणी आता सगळ्यांच्या नजरा चुकून घरात आलो। घरात आलो तर आता ते म्हणाले पलंगावर बसा, पण उत्तर बी देते 25,000 बी देते। मग तिला वाटलं बरे उत्तर मिळालं, बापाचा बाप कोण? ते म्हणे आता बसल्यासारखं आता जेवण करून जा ना। आता जेवण सीधा आणला म्हणे। ते म्हणे ठीक आहे म्हणे, उत्तर बी देते 25,000 देते। ते म्हणे हातानंच मग खिचडी केली। ते म्हणे महाराज माझ्या हाताने एक घास भरू द्या ना मला, तुम्हाला उत्तर बी देते 25,000 देते। ते म्हणे 25,000 किती व्हायले, 1,00,000 आहे की नाही? तर ते जसाच घास भरवला
की गणिकेनं पंडिताच्या थवडीत एक चापट मारली, तिची शुद्धीच उडाली ना। ती म्हणे हे काय म्हणे? ती म्हणे महाराज, तुम्ही ज्या पैशाच्या लालचीनं हे सगळं करायला लागलेत, गणिकाच्या घरात आलात, पलंगावर बसला, स्वयंपाक केला, तिच्या हातानं भरून बी घ्यायलेत, हेच लोभ म्हणे बापाचा बाप आहे। ही लालसा, 1 लाख रुपये मिळण्याची लालसा, म्हणून हे विकार मायेचे आहेत, पण जीवावर वर्चस्व गाजवतात। मुळात नसलेले पण यांना घालवता येत नाही। संतांनी मात्र यांना कायमचे हकलून दिलेले आहे। जसे इंग्रज आले, आमच्यावर वर्चस्व गाजवलं, 150 वर्ष राज्य केलं, पण आमच्या देशभक्तांनी त्यांना हकलून लावलेलं आहे, कारण हे मूळचे नाहीत ना। तसे हे काम क्रोध यांना साधू संतांनी हकलून दिलं, कारण हे मूळचे नाहीत, भक्तांनी यांना हकलून दिलेले। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले धररिते, काम क्रोध वैरी दौडिले दुरी, मज हृदय मंदिरी साठविले। अशा पद्धतीनं हे काम क्रोध लोभ आणि मन, आपलं लोभ मद आणि मत्सर यांचं काय आहे? तर हे काम नसल्यावर लोभ राहत नसतो, आणि लोभाने स्वार्थ होत असतो, निष्प्रहता नष्ट होते, निश्चलता निर्मलता नष्ट होते, मन चंचल होते, दिशा भटकती असते, आणि दिशा भटकल्यावर काय होतं?

चलो, म्हणजे ही दिव्यानं दिवा लावत चला, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा। म्हणून काम राग द्वेष निमाळे तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले। म्हणून इथं आचार्य सांगतात की मी आणि तू ही जी द्वैत भावना आहे ह्याचं पोषक आहे, ते ह्याचे दर्शक आहे, त्याच्यामुळे एकात्मता घटते काय। आणि प्रेमामध्ये मात्र देणं होत असतं, घेणं नाही, कारण प्रेम म्हणजे समर्पण आहे। जसं पत्नी पतीला समर्पण होत असतं, जसं अतिरेकी काय होत असतात, सरेंडर करतात, सरेंडर म्हणजे समर्पण। आता त्यांची हालचाल त्यांच्या हातात नसते, तसं भक्त हा देवाला समर्पण होत असतो। म्हणून देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद। आनंद कधी? समर्पण व्हायला पाहिजे देवाला, सगळं समर्पित व्हायला पाहिजे। म्हणून इथं भटकंती आहे, ही भटकंती दूर होत असते। आणि आता ह्याचा सुद्धा वापर करायचा असतो, जसं गाडीमध्ये काय असतो, गाड्याच्या डब्बीमध्ये गाडी असतात, त्यांना घरही जाळता येतं आणि चुलही पेटावता येते। मग ते वापरणाऱ्यावर असतं की याचा उपयोग कुठं करायचा, कसा करायचा, तर ह्याच्या उपयोगाच्या पद्धतीवर अवलंबून आहे। मग ह्याच्या साक्षीत्वाने उपयोग करून घ्यायला पाहिजे, कारण जे दुःख होते तो मोह आहे। प्राप्त वस्तूचा वियोग होताना जे दुःख होत असतं ना, त्यालाच मोह म्हणतात, आसक्ती म्हणतात। म्हणून ह्या मोहाचा विवेकानंच काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे। म्हणून जोपर्यंत भगवंतानं कुठपर्यंत सांगितलं, ज्यावेळेस अर्जुनानं सांगितलं नष्टो मोहा स्मृतीर लब्धा, देवा आता माझा मोह नष्ट झालेला आहे, त्यावेळेस भगवंताला आनंद झाला। आणि शुकाचार्यांनी 7 दिवस अन्न पाण्या वाचून परीक्षितीला जी कथा सांगितली, तर ती कथा ऐकल्यानंतर, कारण परीक्षितीनं अन्न पाण्या वाचून ती कथा ऐकली आणि मग विचारलं की परीक्षित तुमचं मनोगत सांगा आता, त्यावेळेस परीक्षित सांगतात हे गुरुदेव, ज्या शरीरामुळं मला मृत्यूचं भय वाटत होतं, ते शरीर मी नाही, माझं नाही आणि खरं नाही, आता हे शरीर दंश होऊन जाओ, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, कारण मी कोण आहे, तर मी तो वासुदेव तत्वतः, तात्विक दृष्टीनं मी वासुदेव स्वरूप परमात्मा आहे, अशी ओळख झाल्यानंतर परीक्षितीला समाधान झालं आणि शुकाचार्यांना सुद्धा समाधान झालं। म्हणजे ही समाधान लाभणारी वस्तू आहे, ही गाथा आहे, यशोगाथा ही अपूर्वता आहे। म्हणून आपण कशासाठी आलो होतो, जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी, आणि ते काम झालं आपलं। जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग, न जायते म्रियते वा कदाचित, अजो नित्य शाश्वत अयम, ही गीता भगवद्गीता साक्षी द्यायला लागली। म्हणून ह्याच्यामध्ये यश आहे, 100% यश आहे। म्हणून आचार्य सांगतात, काय सांगतात, न मे द्वेष रागो न मे लोभ मोह, मदो नैव मे नैव मात्सर्य भाव, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। मी शिव स्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप परमात्मा आहे, कारण अहम दिवणी शंभू शांभवी झाला। चिद म्हणजे आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप परमात्मा, कारण चिद आनंदाला सोडून नाही, आनंद ज्ञानाला सोडून नाही आणि ज्ञान कळण्याला सोडून नाही। म्हणून सच्चित आनंद हे 3 नाव आहेत, पण वस्तू एकच आहे। जसं पत्नीमुळं नवरा, बापामुळं लेक आणि लेकामुळं बाप, त्यालाच नाव आलेले आहेत, तसं एकाच चैतन्याचे हे नाव आहेत, पण वस्तू एकच आहे। तर न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष, या चरणाचं चिंतन आपण नंतर। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता।
1: भक्ती सुधावरून ऐका, रोज 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका, रोज 8 वाजता, याचं पुनःप्रसारण 8 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत। मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा। संकल्प मनाने करायचा, संकल्प आणि विकल्प मनाचा उद्योग आहे। सकाळी आज संकल्प केला, ठरवला, संक्रांत आहे ना, आता उद्यापासून ध्यानाला तासभर बसायचं। उद्या मनात येतं तासभर हवाच का बसायला, जरा थोडा वेळ बसलो तर आज वेळ नाही आहे, उद्या बघू झालं। संकल्प केलेला सुटला। आज आपण श्रवणाला जायचं, संकल्प केला, दुसऱ्या दिवशी वाटतं आजच जायला पाहिजे का, बघू आपण जाऊ पुन्हा केव्हा तरी। आला विकल्प, आता आपण लांब राहतो, इतक्या लांब कुठं जायचं श्रवणाला, आय ते बरं आहे आपण आपल्या ठिकाणी, असं मनाला वाटायला लागलं की विकल्प आला। आणि विकल्प ताबडतोब येतो, जरा कुठं संकल्प करतो न करतो तो विकल्प येतो। त्यामुळे मना पाप संकल्प सोडून द्यावा, सोडूनच द्यायचा तो। मना सत्य संकल्प केलेला जीवी धरावा। ठरवलं श्रवण करायचं आहे, वाचन करायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, धरलं ना सत्य संकल्प केला ना तो जीवी धरावा, पक्का धरायचा। धरला न सोडला असं नाही करायचं। मना कल्पना ते नको विषयांची, ह्यासाठी काय करायला पाहिजे असं विचाराल तर नाना प्रकारच्या विषयांची जी कल्पना असते डोक्यामध्ये सारखं, काय खायचं, काय बघायचं, काय ऐकायचं, सगळे विषय सोडून द्यायचं। ज्या वेळेला जो समोर असेल त्यावेळेला काय जेवायची वेळ झाली, समोर जे जेवण आलं असेल जेवायचं। आता काय जेवायचं ह्याचा विचार आधीपासून सकाळपासून कशाला करायचा, आज काय केलं आहे बरं जेवायला, आता येईल समोर काय असेल ते। भगवंताचं चिंतन करा ना, भगवंताला विषय करावा, म्हणजे हे विषय बाजूला होतात। सारखा चिंतनाला विषय काय, भगवंत, म्हणून नामस्मरण करा असं संत सांगतात। ह्याचा अर्थ काय, नुसतं नाम आपलं यांत्रिक पद्धतीने श्रीराम जयराम आणि लक्ष त्या विषयाकडे, असं नाही चालणार। विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायणालाच विषय केला, त्या विषयामध्ये नारायण दिसला पाहिजे आणि त्या विषयाच्या अंगाने नारायणाकडे जायला पाहिजे, दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे। म्हण त्याला जे म्हटलंय, मना कल्पना ते नको विषयांची, कारण काय, विकारे घडे हो जनी सर्व छीछी। त्या जे काही मनात विचार येतात, विषयांच्या अंगाने विकार निर्माण होतात, त्यांनी खरं म्हणजे जगामध्ये छीथूच होती। काय हो, जरा काय झालं की रागवतात, जरा काय झालं की मूड ऑफ होतो, जरा काय झालं की मत्सर येतो, द्वेष येतो, हे काय प्रकार आहे। असे विकार आपल्यामध्ये आले त्यामुळे आपली जगामध्ये छीथू होते। त्यापेक्षा एखाद्याने म्हटलं पाहिजे मन स्वच्छ आहे, निर्मळ आहे, काही मनामध्ये विचार नाही, केव्हाही बोलायला जा, शांत आनंदाने मनापासून प्रेमाने बोलतात। काय काय लगेच काही उचलून नोटा द्यायच्या असतात का कुणी कुणाला, सरळ दोन शब्द

0: प्रेमाने बोलायला काय बिघडलं, होत नाही. पण त्याचं कारण आपल्याच अंतरात एवढ्या गाठी असतात की त्या जोर मोकळ्या होत नाही, तो दुसऱ्याशी मोकळं बोलणं होत नाही. आणि मग आपण म्हणतो ती अशी काय वागली, तो असा का बोलला, काय भेटल्यानंतर मोकळेपणाने हसायचं काय, कसं काय, बरं ठीक आहे का, बोलायला हरकत काही नाही. त्यात कुठं आपला मान अपमान यायचा आहे पण नाही बोललं जात. तो बोलला नाही तर मी कसा बोलणार, तो असा वागला तर तू बोल, तो काय करायचं ते करू दे. पण होत नाही तसं. आता काय नको ते सांगतात हा पुढच्या श्लोकात, पाचव्या श्लोकात. नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध येऊ देऊ नको. कामनेच्या पोटी क्रोध येतो, नाही तर क्रोध यायचं कारण काय? मग का क्रोध कसा आहे? खेदकारी. ज्याच्यावर रागावतो त्याला तर दुःख होतच होतं, आणि आपण त्याच्यावर रागावलो आहे हे आज जो बसलेला आहे ना त्याला आवडत नाही. उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा. आपण काहीही करत असलो तो नुसता उपद्रष्टा असतो. चांगलं काही केलं हनुमंता, तो अनुमोदन देतो, चांगलं केलंस, चांगला वागलास, क्रोध आला नाही ना, बरं केलंस. तो कसाही बोलला ते तुला रागवायचं काय कारण, तू शांत राहा ना. म्हणून असं जर केलं तर मग खेदकारी होत नाही. म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी. हा क्रोध जो आहे तो दोन्ही पक्षी त्रास देणार आहे, त्यामुळे तू येऊ देऊ नको. नको रे मना काम नाना विकारी. काम कुठलाही ठेवू नको. ज्याच्यातून विकार निर्माण होतात ना, त्यामुळे कुठल्याही तरीची इच्छा ठेवू नको. काम देखील ठेवायचाच झाला ना, भगवंताच्या ठेव. त्याची कामना करायला लागलास की इकडे निष्काम होशील. निष्काम कसं व्हायचं त्याची इच्छा ठेवा. म्हणून नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू. कसं सांगतात मनाला बघा, नको रे करू असं, काम नको रे, क्रोध नको रे, लोभ. लोभाच्या पोटी पाप होतं. आपलं स्वतः मिळकतीचं जे असेल ते आपण घेणं हा लोभ नाही, पण दुसऱ्याचा एक पैसा देखील आपण घेण्याची इच्छा होणं हा लोभ आहे. हा तुमचा पगार जेवढा मिळत असेल तुमच्या कशाने ठीक आहे, पण त्याच्यावर एक पै देखील दुसऱ्याची घ्यावीशी वाटणं, जी वस्तू आपली नाही ती उचलाविषयी वाटणं, ती मला मिळावी असं वाटणं, हे जे आहे ह्याला लोभ असं म्हटलेलं आहे. असा हा लोभ उपयोगी नाही. म्हणून आता सध्या जे आपण बघतो वातावरण कशा पोटी लोभ, किती असलं म्हणजे पुरे? पुरतच नाही, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. एक मला बरं वाटतं की पोटाला कुठंतरी त्यावेळेला थांबवायला लागतं, नाही तर किती माणसांनी पोटातही घेतलं असतं कुणाष्ट. बघा दोन चपात्या तीन चपात्या खाल्यानंतर त्यावेळे पुरतं का होईना, पुरे वाटतं. म्हणून अन्नदान करावं असं म्हणतात, म्हणजे त्यावेळ पुरता तरी तो तृप्त होतो. द्रव्य किती दिलं लोभ पुरे होतच नाही, कपडा किती दिला पुरे होतच नाही. विद्यादान करावं असं वाटतं पण विद्या देखील झेपली पाहिजे सांगितलेली तेवढी. थोडा वेळ झाला की असं वाटतं आता पुरे, कारण डोक्यात बसलं पाहिजे सगळं. पण खरं सांगायचं म्हणजे हा जो आहे हा लोभ हा माणसाला अधपतनाला कारणीभूत होतो. मग नको रे मना लोभ हा अंगीकारू. नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना मत्सर नको रे. मत्सर हा असा एक शत्रू आहे की त्या मत्सराने आपल्याला काही मिळतच नाही. खरं म्हणजे ज्याचा मत्सर करतो त्यालाही त्याची दादही नसते पुष्कळ वेळा, ती व्यक्ती आपला मत्सर करते म्हणून. आपल्याला व्याप तो सारखा जळत असतो समोर, कंसाला सारखा कृष्ण, पण तो कृष्णच दिसत होता म्हणून तो उद्धरून गेला. आपल्याला कोणतरी पडतोच व्यक्ती असते आणि त्याचा मत्सर करत बसतो आणि त्याचं सारखं चिंतन, त्याने काय व्हायचं आहे आपण ते होऊन बसणार तो जो काय असेल तो. म्हणून मत्सरच करायचं तर भगवंताचा करा म्हटलेलं आहे, रागवायचंच झालं तर भगवंतावर रागवा. म्हणजे सारखा तो तरी आपल्याला समोर दिसेल, मग कदाचित उद्धार होईल आपला. पण मच्छर कशाचा, मच्छराने इतकं जळतं मनुष्य आतमध्ये, काही त्याचा फायदा नाही आहे. म्हणून काही जण सांगतात की ज्याचा मच्छर वाटतो त्याला मनोमन नमस्कार करावा. त्याच्या घरी जाऊन करण्याचं धाडस आपल्याला नसतं तेवढं, मग घरी बसूनच करावा मनोमन. किंवा जो आपला शत्रू आहे असं आपल्याला वाटत असेल आणि तो करत असेल असं जर मनात असलं, वास्तविक असू नये आपल्याला, तर साधकाच्या पक्षी त्यांनी जसं देवदेवतांना नमस्कार करतो तसं त्याला देखील मनोमन नमस्कार करावा की परमेश्वरा तू त्याच्यामध्ये तूच आहेस, तेव्हा त्याच्याबद्दल मला जो मच्छर वाटतो आहे त्यांनी माझं जे मन अंतःकरण दूषित होत आहे ते होऊ नये, यासाठी त्याच्यातला तू जो आहेस त्याचं दर्शन घडू दे मला, त्याला मनोमन नमस्कारच करावा. हे सगळे साधनेतले उपाय आहेत. नाना प्रकारे सांगतात, आजार बरा होत नाही ना, मग आता हे घेऊन बघा, हे औषध नाही हे चाटण घेऊन बघा, त्यांनी नाही बरं हो ते पातळ औषध घेऊन बघा, हे इंजेक्शन, कुठून तरी तो आजार जाऊ दे ना. तसं मनाचे हे जे विकार आजार आहेत हे जर दूर करायचे असेल असं करून बघा, नाम घेऊन बघा, नाही जमत आहे नमस्कार करून बघा, प्रेम करून बघा मनोमन. ज्याचा आपल्याला राग येतो त्याच्याबरोबर मनोमन त्याच्या पाठीवर हात फिरवा प्रेमाने, मनाने त्याला जेवायला बोलवा, प्रत्यक्ष नाही होत आहे तर कुठून तरी त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम, त्याचे गुण आठवा, काहीतरी असतील ना त्याच्यात एक दोन चार काहीतरी, अगदीच काय तो टाकाऊ असेल असं नाही, मग त्याचे गुण आठवा निदान. त्याच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या तरी निदान आपण आठवूया. कुठून तरी त्याच्याबद्दलचे आपल्या मनात जे काही कंगोरे असतील ते दूर होऊ देत आणि त्याच्याबद्दल अंतःकरणात एकच भगवत भाव असावा असं त्याच्यात म्हणाय. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00.
0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30. याचं पुनःप्रसारण 6:30.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, निजज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा, अर्थात 1 जुलै 2026. आजचा नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. आज डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. गीता रहस्य हा एक अद्भुत ग्रंथ तर आहेच, तसंच तो हिंदू धर्मविषयक तत्वज्ञानाने भारलेला एक सर्वोत्तम ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे टिळकांनीच म्हटल्याप्रमाणे गीतेचं बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्लोकांचं मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टीपा, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना इत्यादींनी परिपूर्ण आहे. गीतारहस्यात प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिल्या भागात आधुनिक वाटावीत अशा पद्धतीची प्रकरणं आहेत. उपसंहारासह एकूण 15 प्रकरणं पूर्वार्धामध्ये आहेत, तर उत्तरार्धात गीतेचं बहिरंग परीक्षण करण्यात आलंय. त्यात गीता आणि महाभारत, गीता आणि उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र, भागवत धर्माचा उदय आणि गीता, हल्लीच्या गीतेचा काल, गीता आणि बौद्ध ग्रंथ, गीता आणि ख्रिस्ती बायबल असे एकूण 7 स्वतंत्र भाग आहेत. आणि त्यानंतर गीतेचा श्लोकवार अर्थ देण्यात आलेला आहे. या शेवटच्या भागात गीतेचे मूळ श्लोक, त्यांचं मराठी भाषांतर आणि टीपा देण्यात आलेले आहेत. अगदी आजच्या भाषेतही लिहायचं तर एवढा सर्वसाक्षी ग्रंथ आजपर्यंत झालेला नाही. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहायला घेतला आणि तुरुंगातच लिहून पूर्ण केला. हा एवढा मोठा अलौकिक ग्रंथ लोकमान्यांनी विक्रमी वेळात लिहून पूर्ण केला. 2 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांनी ग्रंथलेखनाला प्रारंभ केला होता आणि पहिली 8 प्रकरणं त्यांनी 1 महिना 6 दिवसांमध्ये पूर्ण केली. हे काम 413 पानांचं होतं. त्यांनी 30 मार्च 1911 ह्या दिवशी संपूर्ण लेखन संपवलं आणि त्यानंतर त्यांनी सविस्तर प्रस्तावना लिहायला घेतली. प्रत्येक युगाच्या जरुरीप्रमाणे समाजाचं योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून ज्या विचाराला प्राधान्य देणं आवश्यक ठरेल तो विचार गीतेच्या मुरलीतून उमटवून दाखवता येईल अशी गीतेची थोरवी आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ कर्मयोगशास्त्राचं विस्तृत विवेचन करणारा आणि आपल्या वैचारिकतेच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा ग्रंथ आहे. असा ग्रंथ शतकातून एकदाच होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पर्वतराज हिमालयाच्या पोटी पार्वती जन्माला आलेली आहे आणि इकडे तारकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं होतं की मला मृत्यू देऊ नये. देव दानव मानव यांच्या कुणाकडे मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हटले बाबा असं काय होणार नाही आहे, तुला मृत्यू नक्की येणार आहे. मग त्याने विचारलं कुणाच्या हस्ते माझा मृत्यू आहे. शिवांचा पुत्र आहे, शिवपुत्राकडून तुझा मृत्यू आहे. त्याला मोठा आनंद आला कारण शिवाना पत्नीच नाही तर पुत्र कसा होईल म्हटले. आता तेव्हा मी आता अजराबर आहे म्हटले. सती होती ती मरून गेलेली आहे. आता त्या पत्नी नाही आहे तेव्हा आता काही केलं आणि ते मोठे वैराग्य संपन्न आहेत. हे सती म्हणत वीराग्नीमध्ये तडफड तडफडत आहेत आणि तपश्चर्या त्याला निघून गेलेत तेव्हा दुसरी पत्नी करणार नाहीत. तेव्हा मी अजरामर आहे आज समजून समंत त्रैलोक्यात राज्य स्थापन केलं आणि सगळ्या देवांना हाकलून दिलं. सगळीकडे हाहाकार झालेला आहे आणि पर्वतकन्या पार्वती पुन्हा उत्पन्न झालेली आहे आणि बालपणापासून तिला पण शिवांच्याकडे ओढा होता. शिवांची मोठी उपासना केली तिने आणि शिवपती मिळावा म्हणून तिने खूप मोठी उपासना केलेली आहे. तिची उपासना बघून त्या ठिकाणी सदा भगवान शोध त्याचं बटूचं वेष घेऊन आले. तिला उपदेश केलेला आहे बाई तो शंकर कसा आहे, तो भरंग आहे, तो बैलावर हिंडतो राख फासतो, त्याला त्रैलोक्य ऐश्वर नाही, तू हिमवानाची कन्या आहेस तेव्हा तू असं करणं बरोबर नाही आहे वगैरे वगैरे निंदा केली. निंदा केल्याबरोबर तिचा ओठ फुरफुरा लागलेला आहे. हे बटू तुला शाप देते म्हणले. शिवाची निंदा ऐकणं हे महापाप आहे. तू जातोस तुला शाप देऊ पण हातामध्ये पाणी घेऊन ती उभारलेली. पाणी उभारल्याबरोबर तो बटूने भगवान शंकराचं रूप घेतलेलं आहे आणि तिचा हात धरलेला आहे. त्याबरोबर ते एकदम लज्जान्वित झाले. शंकरान बघितल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाले. मग पुढे सप्तर आता कुठे पुढे आले पाहिजे की मग सप्तर्षींना पुढे बोलवलेलं आहे. वशिष्ठ जमदग्नी पराशर व्यास वगैरे सप्तर्षींना बोलवलेलं आहे आणि सांगितलं म्हणे महाराज आता माझं काम तुम्हीच करा म्हणले. हे अत्री महर्षी अहो गौतम महर्षी वशिष्ठ तुम्ही सगळेजण जा आणि हिमवानाकडे जाऊन त्या कन्येला मागणी घाला. पुढे ती कन्या हिमालयात

त्यांनी ब्रह्मदेव विवाहाला उभे होते, नारद महर्षी ब्राह्मण उभारले होते. आता तीन गोत्राचा उच्चार केला पाहिजे तीन पिढ्याचा. तर ते पुरोहित म्हणतायत म्हणे यांचे वडील कोण आहेत. आता शंकर विचार करता माझे वडील कोण आहेत त्यांना कळेच ना कोण वडील हे कसे आधी आधी आधी आधी अनादी आहेत त्यांचे वडील कुठे कोण आहेत. आता वडील कुठले आणायचे. तेव्हा नारद महर्षी म्हणतात सांगा म्हणले सगळी सृष्टी ब्रह्मदेवाने केली आहे. ते ब्रह्मदेव वडील आहेत त्या नारदांचे वडील ते होते म्हणून सांगा म्हणले त्यांचे वडील कोण आहेत. ब्रह्मदेव वडील आहे ठीक आहे म्हणले. त्यांचे परदादा कोण आहेत म्हणले ते आजोबा कोण आहेत त्यांचे वडील कोण आहे कोणाचे नातू आहेत. त्यावेळी नारद महर्षी डोकं खाजवलं म्हणजे ब्रह्मदेवचे वडील कोण आहेत भगवान विष्णू आहे विष्णूंचे म्हणून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आहेत. सांगा म्हणले भगवान विष्णू आमचे आजोबा आहे ते सांगितलं. पणजोबा कोण आहेत म्हणले याचे. नारद म्हणजे डोकं काय चाललं पणजोबा माहितच नाही भगवान विष्णू आणायचं तो. त्याबरोबर शंकर म्हणतायत सगळ्यांचे दादा मीच आहे म्हटले परदादा मीच आहे म्हणाले जगतस पितरू वंदे पार्वती परमेश्वरू हे सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे तो मीच सगळ्यांचा परदादा आहे म्हणून शंकर यांनी सांगितलं. अशा प्रकाराने त्या दोघांचा मोठा विवाह झालेला आहे. विवाह संपन्न झाला आणि सगळे वाट बघतायत की आता भगवान शिवाने पुत्र केव्हा होतोय. पुढे कालांतरा क्रीडा वगैरे चाललेली आहे. क्रीडा होत असताना त्या ठिकाणी तो तारकासुर वाट बघत होता घरा पुत्र झाला रे झाला की त्याच रात्री जन्माला आल्याबरोबर त्याला उचलून फेकून द्यायचं म्हणजे आपण मृत्यूपासून जिंकलो. स्वतःची घोर माया त्याने पसरलेली आहे आणि कालांतराने पार्वतीला पुत्र उत्पन्न झाला. पहिला पुत्र तिला पुत्र आहे का कन्या कळायच्या आधीच त्याने उचलून नेलं त्याला उचलून नेऊन अग्नीत टाकून दिलं. ते शिवांचं असं हे तेज तो मुलगा अग्नीला म्हणतो मला सहन होत नाही ते म्हणून अग्नी खाली टाकून दिलं. अग्नीने टाकलेलं आहे. त्यावेळेला त्या कृत्तिका चालल्या त्या ठिकाणी सप्त कृत्तिका होत्या सहा कृत्तिका त्यांनी बघितलं लहान मूल रडतंय त्याबरोबर त्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्या मुलाला जवळ घेतलेलं आहे त्यांनाही स्तनपान त्यांनी सहाही जणांनी त्याला स्तनपान करवलेलं आहे आणि प्रत्येकाने स्तनपान करवल्यामुळे एक एक एक एक मुख असे सहा मुख त्याला उत्पन्न झाले एकदम क्षणमुख झाला तो. इकडे पार्वती शोक होते माझा पुत्र कुठं गेला कुठं गेला आणि शोध घेता घेता नारद महर्षी आले त्याने सांगितलं पार्वती मातोश्री तो बघा तुमचा पुत्र त्या ठिकाणी आहे त्या कृत्तिकाने पळवलंय म्हटलं तेव्हा त्या स्तनपान करत आहेत त्यावर पार्वती मार त्या ठिकाणी गेलेले आहेत. तिने विचारलं हा तुमचा पुत्र आहे का म्हणले नाही म्हणले आमचा पुत्र नाही ह्या ठिकाणी होता आम्ही फक्त स्तनपान करलेलं आहे पण आमचा पुत्र काय नाही हा. त्याबरोबर मग तिने सांगितलं नारद महर्षी म्हणतात तुमचाच पुत्र आहे ते राक्षसाने पळवला अग्नीत टाकला अग्नी आलेला आहे तेव्हा देवा बलशाली पुत्र याला घ्या जवळ. अशा रीतीने षडानाची जन्मोत्पत्ती कथा या ठिकाणी आलेली आहे. पुढे सगळे देव आलेले आहेत आणि त्याला सेनापतीचा अभिषेक केलेला आहे. भगवान शिवाने आपलं शिवधनुष्य दिलेलं आहे पाशुपत्रास्त्र दिलेलं आहे आणि महामृत्यूंना मंत्र दिलेलं आहे आणि तो पाच वर्षाचा मुलगा जाऊन सगळ्या देवांचा त्याने पराजय केला. पुढे पार्वती म्हणते मला एकच पुत्र आहे मला अजून एक पुत्र हवा आहे म्हणून शिवांजवळ प्रार्थना केली. शिवभगवान म्हणतात बाई कर्मकांडाशिवाय पुत्र होत नाही तू पुण्यक व्रत कर म्हणाले. त्याप्रमाणे पुण्यक नावाचं व्रत त्याने केलेलं आहे वर्षपर्यंत मनोनिग्रह होऊन पुण्यक नावाचं व्रत केलं. व्रताची परिसमाप्ती करायची आहे यज्ञ केलेले आहे आणि त्यांनी सांगितलं हे जे व्रत आहे समाप्तीच्या वेळेला ब्राह्मण जे मागतील त्या दक्षिणा त्यांना देऊन टाकायची हे असं नियम आहे. आणि सनत कुमार त्या ठिकाणी यज्ञ करायला बसलेले झालं यज्ञ परिसमाप्ती झाली. पार्वतीने विचारलं म्हणे महाराज काय पाहिजे दक्षिणा आपल्याला सांगा तुम्ही. त्याबरोबर सनत कुमार म्हणतायत मला दुसरी काही दक्षिणा नको भगवान शिवाना मला देऊन टाका दक्षिणा म्हणून. शिवांचं आत्मतत्व सगळं दुसरं तत्व काय म्हणाले शिव ज्याच्याजवळ ते सगळं शिव आहे कल्याणच आहे. आम्ही शंकरांची उपासना करतो पण शंकर आम्हाला कधी मिळत नाही. आज आणायचं पार्वती माताच म्हणते काय दक्षिणा पाहिजे शिवाना मला देऊन टाका. त्या ऐकल्याबरोबर पार्वती मूर्छा आलेली आहे पोट फुरफुरा लागले काय करावं काय नाही शिवान कसं दक्षिणा म्हणून नाम देणार पण दक्षिणा नाही यज्ञ निष्फळ आहे पुत्राबाबतीत कुठे होणार तशी यज्ञाचं फळ मिळणार नाही. दोन्हीकडनं पंचायत झाली तेव्हा ते रडायला लागले शोक करायला लागले जगदंबा. त्याबरोबर सगळे देव आलेले आहेत आणि सांगतात ब्रह्मदेव म्हणतात भाई मातोश्री काय चिंता करू नका शिवाने मागतायत ना देऊन टाका म्हणले देतो म्हणून सांगून दक्षिणा न देणं अर्धवट यज्ञ सोडणं हा सगळा आधार म्हणून जातो म्हणून मातोश्री काही चिंता करू नका देऊन टाका. पण ती काय शिवान दक्षिणा तयार नाही पण पती जाण कसं करायचं म्हणले आणि पुढे पुत्र कसा होईल आणि पुत्र झाला तरी पती नाही तर पुत्र काय करायचं म्हणले पती सर्वस्व आहे मी शिवान मी मोठी तपश्चर्या करून शिवान मागच्या पती होते पण मला फार काय सवाल घडलेली आहे आता या जन्मामध्ये शिवाना काही करून टाकणार.

0: नहीं आणि त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले दिव्य रूप घेऊन. म्हणता मातोश्री असं करा म्हणले, तुम्ही शिवांना दान देऊन टाका. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणले, सगळे देव हे गायींच्या मध्ये वसत असतात, तर वेदवचन असं आहे तुम्ही त्याला गाई द्या आणि गायीकडून पुन्हा शिव तुमचे मागून घ्या. असं भगवान कृष्ण परमात्म्याने मधला बार काढला. त्याप्रमाणे ठीक आहे म्हणाले ते तिने ऐकलं आणि मोठ्या संतोषाने यज्ञाचं फळ मिळेल, पती मिळेल म्हणून शेवटी शिवांचं दान दिलं. सनत कुमाराने शिवाला घेतलेलं आहे आणि निघून गेले ते. पार्वती पुन्हा शोक करायला लागली. अहो म्हटले घेऊन चालले की म्हणले. मग पुन्हा त्यानं बोललो, बाबा रे सनत कुमारा तुला म्हणले 1 लाख गाई दान करतो म्हणले मी, पण मग आमच्या शिवाना परत कर. ते म्हणले 1 लाख गाई म्हणून करू काय म्हणले, शिवतत्व मी कसं सोडू, शिवतत्व सोडू मला गाई बी काय नको. म्हणून ते हट्ट करून बसले. त्याबरोबर पुन्हा भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहे आणि भगवान म्हणतात, बाबा रे असं हट्ट करू नका विप्रो, तुमच्या हृदयामध्ये शिवांचं जे ज्ञान आहे हे नित्य जागृत राहील. तुमच्या शिवा शिव कसे आहेत, निर्विकारी आहेत. तुम्ही स्वतः निर्विकारी व्हाल, शिवतत्व तुमच्यामध्ये आहेच आहे. मी स्वतः तुम्हाला सांगतो आणि पार्वती जगन्माता आहे ती, तिला दुःखी करू नका. उलट ब्राह्मण कसे पाहिजेत, कुणी काही मागितलं द्यावं, साक्षात जगन्माता दुःखी करून तुम्हाला काय मिळायचं आहे. तेव्हा शिवतत्व तुमच्या हृदयात शाश्वत राहील. त्यांना तुम्ही शिव कसे आहेत, त्यांना मृत्यू नाही आहे, तर तुम्हालाही मृत्यू होणार नाही आहे वगैरे वगैरे भगवान कृष्ण परमात्म्याने समजून सांगितल्यावरती मग सनत कुमार शिवानं परत द्यायला तयार झाले आहेत आणि मोठं गोदान केलं, गोदान घेतलेलं आहे आणि शिवानं परत दिलेलं आहे. पुढे पार्वती कालांतराने बसलेले असतात. त्या दोघांची क्रीडा चाललेली आहे आणि क्रीडा करत असताना कालांतराने त्यांना असं दर्शन झालं, कृष्ण भगवंतात आपल्या हृदयात आपल्या घरी प्रादुरूप झालेले आहेत. अशा प्रकारे त्या दोघांना दिसायला लागलं आणि त्याविषयी एक ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे. वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन भगवान त्या ठिकाणी आले आणि म्हणतात, हे पार्वती मातोश्री मला अत्यंत भूक लागलेली आहे, मला खायला द्या. त्याबरोबर दोघे जण अंतःपुरातनं बाहेर आले आहेत. भूदेव काय पाहिजे तुम्हाला सांगा, काही नको म्हणजे तुम्ही पुण्यकर्म केलेलं आहे, ते पुण्यकर यज्ञात जे अवशिष्ट असेल थोडं मला द्या म्हणाले, तरी माझी भूक शांत होईल. म्हणून ते बसलेले आणि पार्वती माता विचार करते यांना काय द्यावं काय द्यावं. आणि घरातलं अन्न घेऊन येईपर्यंत हा ब्राह्मण गुप्त झाला. त्याला मोठं दुःख झालं, अरे दरवाजा ब्राह्मण आलेला आहे, खायला मागतोय, उपाशी ब्राह्मण आहे. आणि कुठं गुप्त झाला, काय झाला, म्हणून शोक करायला झाले. भगवान शंकराला म्हणते, अहो जा म्हणले कुठं ब्राह्मण आहे, तो भोगू आला म्हटले. आज आपल्या घरातून अतिथी परत गेला हे बरोबर नाही, त्यांना बोलून आणा. भगवान कृष्ण परमात्मा त्याकडे प्रगट झाले. त्यांनी सांगितलं, ब्राह्मण कोण नव्हतं म्हणले, मीच तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये दानधर्म चुकत नाही, ब्राह्मण सेवा चुकत नाही आहेत, म्हणून साक्षात मीच तुमच्या ठिकाणी आहे. ते बघा पलंगावर जाऊन बघा म्हणाले. आणि पलंगावर त्यांना एक छोटंसं बाळ दिसलं. त्या बाळ बघितल्याबरोबर पार्वतीला मोठा आनंद झालेला आहे आणि जाऊन त्याला जवळ घेतलेले. हे गणपती जन्माचा आख्यानावर का, गणपती म्हणजे साक्षात भगवान कृष्ण परमात्माच आहे. अनेक पुराणात अनेक प्रकारच्या कथा आलेल्या आहेत, ह्या ठिकाणी मात्र अशा प्रकारची कथा आलेली. तर तिने त्याला गणपतीला स्तनपान करले, मोठा आनंद झाला त्यांना. आणि पुत्र जन्मोत्सव मोठा साजरा करूया म्हणाले. सगळ्यांना बोलवलंय, सगळे देव आलेले आहेत, सगळ्यांनी त्याला आशीर्वाद वगैरे दिलेले. सगळे ग्रह आलेले आहेत, सूर्य आलेले आहे, चंद्र आलेले आहे, मंगळ आलेले आहे, बुध आलेले आहेत, गुरु आलेले आहेत. आणि सगळ्या शेवटी शनी महाराज होते. सगळे देव आपल्याकडे येऊन आशीर्वाद देऊन भगवान विष्णू आलेले आहेत. बाबा तुझी कीर्ती शाश्वत राहील म्हणले, तुझी माझी बुद्धिमत्ता आहे हीच तुला मिळेल. सावित्री भगवती आलेले आहे, ब्रह्मदेव आलेले आहेत, सगळ्या वेदांचं ज्ञान तुला परिपूर्ण होईल म्हणून त्यांनी आशीर्वाद दिले. भगवान शिव म्हणतायत, बाबा रे पाशुपतास तुला येतो म्हणले, तू मोठा पराक्रमी वीर आहेस, माझा पराक्रम तुझ्यामध्ये उतरेल. सगळ्यांनी आपल्याकडे आशीर्वाद दिले. सरस्वती आलेली आहे म्हणतात, माझी जी काही बुद्धिविद्या आहे ती सगळी तुझ्या ठिकाणी आहे म्हणून सर्वांनी वरदान दिलेलं आहे. आणि सगळ्या शेवटी शनी महाराज मात्र खाली मान घालून उभे होते. पार्वतीने त्यांना बोलवलं, त्यांना का रे शनी म्हणले, तू ग्रहराजा आहेस, सगळे देव यानो मानव तुला मानतात, तुझ्या पुढे वंदन करतात आणि तू पुढे काय येत नाहीस. नाही म्हणे मातोश्री, मी काय येत नाही म्हणले आतमध्ये, मी बाहेरून उभा आहे, बाहेर उभा आहे तोच ठीक आहे म्हणे, इथूनच त्याला मी आशीर्वाद देतो. नाही म्हणते पार्वती, तू आत ये आणि माझ्या बाळाला आशीर्वाद दे. तू काय सांगू म्हणले मातोश्री, मला एक शाप आहे म्हणले मोठा. तुला कोणी शाप दिला म्हणले, तुला सगळे घाबरतात आणि तुला कोणी शाप दिला रे म्हणले. तेव्हा तू आपली कथा सांगा झाली, शनी महाराज कथा सांगतात. पूर्वी म्हणले, मी तरुण वयात होतो, माझ्या वडिलांनी माझा विवाह केलेला आहे, सूर्यदेवाने माझा विवाह केलेला आहे. शनिदेवांचे शनी म्हणजे सूर्याचे पुत्र बरं का. सूर्याचे 3 मुलं आहेत, यम शनी आणि यमुना, हे 3 मुलं आहेत सूर्याची. तर म्हणे माझं लग्न विवाह करून दिला. पण मी म्हणले शिवांची उपासना करण्याकरता काशीला गेलो होतो आणि घरामध्ये गृहस्थाश्रम करताना माझी पत्नी आहे, तरुण पत्नी आहे, हे काय लक्ष दिलं नाही मी तिच्याकडं आणि शिवांची उपासना करण्या मगनून गेलो. आणि त्यामुळे माझी पत्नी माझ्यावर रागवली, अहो तू माझी विवाह केला आहे, माझ्याकडे बघतसुद्धा नाही आहे म्हणून माझ्याकडे भयंकर रागवली. ती 12 वर्ष वाट पाहिली आणि तिने मला शाप देऊन टाकलं. म्हटले तुम्ही ज्याच्याकडे बघाल त्याचा नाश होईल असा मला तिने शाप दिला म्हणाले. त्यामुळे म्हणे मातोश्री मी आत येऊन तुमचं पुत्र असं काही करू शकत नाही आहे, इथून मी तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणून खाली मान घालून उभा आहे शनी. पार्वतीला काही राहुल नाही. पार्वती म्हणते अरे शनिदेव आत ये म्हणले ते भगवान शिवांचं स्थान आहे, इथे शाप दूप काय बाजत नाहीत, ये ये म्हणले माझ्या पुत्राला अभिनंदन कर ये. शेवटी पार्वतीच्या आग्रहावरून शनिदेव हळूहळू चालत चालत आत्मध्ये आलेले आहेत. खाली वंदन पार्वती मातेला वंदन केलं आणि पुत्राकडे दृष्टी टाकली. टाकल्याबरोबर त्या मुलाचं मुंडकं उडून गेलं. सगळीकडे हाहाकार झाला. पार्वती शोक करायला लागली. म्हणजे शनिदेव हे काय केलंस तू? तो म्हणून पहिल्यांदा सांगत होतं म्हणे जी मी जिकडे दृष्टी टाकीन त्यांना क्षेम कल्याण करणार नाही, मी आशीर्वाद देईन म्हणले. माझी दृष्टी मोठी वाईट आहे, मला शाप झालेला आहे माझ्या पत्नीचा, त्यामुळे माझा असं घडलं, त्याला काय इलाज नाही म्हणले. आता पार्वती शोक करायला लागली. शिव भगवान म्हणतो संतप्त आले, असं कसं काय झालं म्हणले. शेवटी भगवान कृष्णाने बातमी कळली, कृष्ण भगवान त्याला बातमी कळली की असं असं घडलेलं आहे. भगवान विष्णूने प्रेरणा केली, भगवान तिथून निघालेले आहे आणि येताना त्याने बघितलं गजेंद्र सुस्त मस्तून झोपलेलं आहे. त्याबरोबर सुदर्शनाने त्या गजेंद्राचं मुंडकं कापून आणलं भगवान विष्णूने आणि आणून परत त्या मुलाला लावून टाकलं. त्याबरोबर तो मुलगा पुन्हा होता होता सजीव झालेला आहे, सगळ्यांना पुन्हा आनंदी आनंद झालेला आहे. आजपासून म्हणले याचं नाव काय तर गजानन याचं नाव होईल. ह्याच्याजवळ अष्टमहासिद्धी राहतील, वृद्धी आणि सिद्धी ह्याच्या 2 पत्न्या होतील, त्यांच्या पुढे शुभलाभ वगैरे पुत्र जन्माला येतील. हा मोठा सगळ्यांचं विघ्नांचं निर्विघ्न करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे शनिदेवाची दृष्टी पडली तरी यांना पुन्हा दुसरं मुख प्राप्त झालेलं आहे. तेव्हा शनि शनिजन वरदान दिलं, माझी दृष्टी कुणावर जरी पडली तरी गणपतीची उपासना करतील त्यांच्याकडे माझी दृष्टी कधी त्याला काही पीडा देणार नाही वगैरे शनिदेवाने त्यांना वरदान दिलेलं आहे. अशा प्रकारचा गजाननाचा या ठिकाणी गजानाला गजमुख कसं प्राप्त झालं हा प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपतीला लंबोदर म्हणतात कारण त्याचं लंब उदर असल्यामुळे त्याला लंबोदर वाहन नाव पडलेलं आहे. कान सुपासारखे मोठे असल्यामुळे शूरपकर्ण नाव पडलेलं आहे. आपण म्हणतो एकदंता विद्महे त्याला एकदंत नाव पडलेलं आहे. तेव्हा शौनकादी ऋषी विचारतात अरे सुतभाव त्याला एकदंत कसा काय झाला, द्विदंत असल्याला एकदंत कसा काय झाला, ती आम्हाला कथा सांग. ती कथा मोठी रोचक आहे म्हणतात आणि ती कथा सांगायला सुरू केली. त्या भारतवर्षामध्ये ऋषिक नावाचे एक महर्षी होते. त्यांनी मोठी तपश्चर्या केली. पुढे कालांतराने शंकरांचा विवाह झाल्यानंतर सगळ्या लोकांना सांगितलं अरे भगवान शंकर वैराग्य संपन्न, त्यांनी विवाह केलेला आहे. 70 वर्ष मोठे वैराग्य संपन्न, त्यांनी विवाह केलेला आहे. तेव्हा ऋषिका तू पण विवाह कर बाबा. ऋषिक म्हणतो मला कन्या कोण आहे? पण सत्यवती नावाची कन्या आहे म्हणे, ती गाधीराजाची कन्या आहे, तिच्याकडून मागून मी विवाह कर. हा गाजीराजा मोठा शूर होता आणि नारदाने सांगितल्याप्रमाणे हे ऋषिक महर्षी त्यांच्याकडे गेले आणि सत्यवतीने मागणी घातली. त्यांनी मावा सत्यवतीची विवाह कर असं नारदाने सांगितलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी तुमची कन्या मागायला आलो आहे. तो राजाला मोठा प्रश्न म्हटला हा तर वृद्ध आहे आणि आपली कन्या कशी द्यायची. पण त्यांनी दुसरी युक्ती केली. तो म्हणतो माझा एक नियम आहे म्हणले, जो कोणी 100 अश्वकर्ण घोडे मला आणून देईल त्याला म्हणले ही कन्या द्यायचं माझं ठरलेलं आहे. ते अश्वकर्ण घोडे म्हणजे काय, सगळं अंग पांढरं पाहिजे आणि कान तेवढे फक्त निळे पाहिजे. ते फक्त अश्वमेध जागामध्ये वापरतात आणि हे दोन नाही 100 आणून द्यायचे आहेत. आणायचे कुठले घोडे? मग नारदाला त्याला कारण नारदा ते ऋषी असं म्हणतात, राजा असं म्हणतो बाबा एवढे घोडे आणून दे म्हणून. आता एवढे घोडे कोणाकडे आहेत? तेव्हा त्याने सांगितलं समुद्रामध्ये वरुणाकडे 100 घोडे आहेत म्हणले. तेव्हा त्याच्याकडे मागून आण म्हणले. ठीक आहे म्हणले ऋषी हे तपस्सामर्थ्याने वरुणाकडे गेले आणि त्यांनी मागणी घातली मला म्हणे 100 अश्वमेध घोडे पाहिजे ताबडतो. तो म्हणतो आम्हाला कशाला पाहिजे, एखादा घोडी अश्वमेध याग करण्यात रामाने गेला होता, कृष्णाने गेला होता, एखादा कोण नेतो म्हणले, सगर राजाने गेला होता, 100 कशाला पाहिजे तुम्हाला? त्याने सांगितलं असं असं विवाहाची गोष्ट चाललेली आहे आणि त्या राजाने रड घातली आहे 100 अश्वमेध घोडे आणशील अश्वकर्ण घोडे तर म्हणे मी तुम्हाला दी श्यामकर्ण घोडे 100 पाहिजे. असं वर्णन नाही म्हणता येणार. ऋषी तापस सामर्थ्याला माहिती होतं जर नाही म्हणावं ऋषी येणारच आहेत आणि शाप देऊन देण्यापेक्षा आपण दिले केव्हा चांगलं. म्हणून ऋषींची पूजा केली आणि ते श्यामकरण 100 घोडे त्याने देऊन टाकले. 100 घोडे घेऊन हा ऋषी आले तिथे. त्यांना बघितल्यावरती राजाची मोठी पंचायत झाली. आता नाही म्हणावं तर हा ऋषी शाप देईल आणि कन्येला घेऊन देईल, त्याच्याविषयी पूजन करून यथाविधी विवाह करून द्यावा. म्हणून ऋषीने सत्यवती नावाची कन्या होती त्या कन्येचा दोघांचा विवाह करून दिला आहे. कालांतराने सत्यवती पुन्हा माहेरी आली होती. माहेर असता तिच्या आईने विषय काढला, काग सत्यवती तुला मुलगा वगैरे झाला की नाही? ती म्हणते मला काय मुलगा झालेला नाही. तेव्हा ती आई म्हणते भाई मला पण म्हणे पुत्र नाही, तू एकच कन्या आहेस तेवढी, आपल्या घराला पुत्र नाही आहे. ऋषी कुमार कसे आहेत, अत्यंत सामर्थ्य संपन्न आहेत. तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी वरदान मागून घे, तू माझ्याकरता वरदान मागून घे आणि तुझ्याकरता पुत्र असं वरदान मागून दे. ठीक आहे म्हणाली. आणि त्याप्रमाणे ऋषींची प्रार्थना केली, म्हणे महाराज मला पुत्रावाची इच्छा आहे. ऋषी म्हणले तथा असतो, काय हरकत नाही, पुत्रही म्हणले तुला. मलाच नाही म्हणले, माझ्या आईला पुत्राची इच्छा आहे, तेव्हा तिलाही पुत्र पाहिजे, त्या राज्याला कुणी वारस नाही आहे. ठीक आहे म्हणले, तिला पण देतो. ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी सकाळी आंघोळीच्या जवळ पहाटे उठून अग्निहोत्र केलेलं आहे आणि त्या अग्निवरती दोन चरू भात शिजवलेले आहे. चरू शिजवले आणि सांगितलं, हे सत्यवती हा चरू तू घे म्हणले आणि हा चरू तुझ्या आईला दे. म्हणून दोघांनी दोन चरू वेगळे करून ठेवले आणि आंघोळीत निघून गेले, अन्यकरांनी निघून गेले. तेव्हा तीन आई सांगितलं की आई बघ म्हणले असे आमचे ऋषी प्रसन्न झाले आणि पुत्र येण्याकरता म्हणून दोन चरू त्यांनी सिद्ध अग्निहोत्राच्या अग्निवरती दोन चरू सिद्ध करून ठेवले. त्याबरोबर ठीक आहे म्हणाले. तिच्या आईला असं वाटलं सत्यवती काही झालं तरी आपल्याविषयी जास्त प्रेम असतं म्हटले. तेव्हा तुला चांगला मुलगा व्हावा म्हणून चांगला चरू तुला शेवला असेल आणि आम्हाला सामान्य मुलगा व्हावा म्हणून हा चरू आमच्याकरता ठेवला असेल, तर असं कर म्हणले, तुझा चरू मला दे म्हणले आणि तू आमचा चरू घे. ठीक आहे म्हणाले. आणि चरूंची आदला बदल केलेली आहे आणि दोघांनी भक्षण केलं आणि रात्री त्या कन्येने सांगितलं आहे, सत्यवतीने सांगितलं, म्हणे अशी जी घटना घडलेली आहे, तुम्ही चरू ठेवले होते पण आम्ही चरू आपापसाने बदली करून खाल्लेले आहे. त्या ऋषीने कपाळ हात मारून घेतलं, हे काय करून बसलं म्हणले तुम्ही, तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे केलं नाही म्हणले. आज आपण ब्राह्मण आहोत, आपल्या पोटी ब्रह्मतेजयुक्त असणार पुत्र व्हावा अशी माझी इच्छा होती, पण तशा प्रकारचे मंत्र म्हणून हा चरू तयार केला होता. गाजीराजा कसा क्षत्रिय राजा आहे, तो महापराक्रमी, तेव्हा जगद्जेता असणारा, पराक्रम करणारा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा असेल, म्हणून तशा प्रकारचे चरू मी त्यांना मंत्रून दिले होते. तुम्ही दोघांनी बदलाबदली केलेली आहे, तेव्हा तुझ्या पोटी बळी आता घोर कर्म क्षत्रिय कर्म करणारा पुत्र जन्माला येणार आहे आणि त्यांच्या पोटी मात्र ज्ञानाची उपासना करणारा पुत्र जन्मली असं त्याने सांगितलं. त्यामुळे सत्यवतीने मोठं वाईट वाटलं. ती म्हटली, महाराज माझा पुत्र असा काय व्हायला नको म्हणले, माझा पुत्र हा ब्रह्मज्ञानीच पाहिजे, ज्ञान संपन्न पुत्र पाहिजे. ठीक आहे म्हणलं, तुझा पुत्र ज्ञान संपन्न होईल पण नातू तरी होईलच म्हणले, घोर कर्म करणार. आणि त्याप्रमाणे त्या सत्यवतीच्या पुढे पुढे जमदग्नींचा अवतार झाला. त्या जमदग्नी पुढे रेणू नावाच्या कन्याचा जन्म केलेला आहे आणि रेणुकाय पुढे रेणुका आणि जमदग्नींचा विवाह झाला आणि त्या गाजीराजाच्या पोटी विश्वामित्र जन्माला आलेले आहे. यांची ज्ञानाकडे होती, ब्रह्मर्ष व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि शेवटी कर्मान ते ब्रह्मर्ष झाले. पण जमदग्नी म्हणजे भयंकर क्रोधी आणि हे रेणुका त्यांची सेवा करते आहे. सेवा करत असताना एक दिवस काहीतरी नदीतून पाणी आणताना विलंब झालेला आहे. त्याबरोबर त्याने शाप देऊन टाकला, म्हणे तुझ्या मनामध्ये काहीतरी विकार आलेले आहेत, वेळ कशी आली नाहीस तू वगैरे वगैरे. म्हणून चारही पुत्रांना बोलवलं आणि सांगितलं, म्हणून याला मारून टाका, शिरच्छेद करून टाका, तिच्या मनामध्ये मानसिक व्यभिचार उत्पन्न झालेला आहे. तो पुत्र म्हणतात, नाही नाही माता कशी आहे, माता परमबंधनी आहे, आम्ही असं पाप कर्म करणार नाही. हे ऐकल्याबरोबर जमदग्नींच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडलेला आहे आणि चारही पुत्र जळून मसणार. पाचवा पुत्र परशुराम तो अरण्यातून आलेला आहे. तर त्याला त्याने सांगितलं, बाबा रे तुझ्या मातेला मारून टाक, कारण हिने मानसिक व्यभिचार केलेला आहे, हिच्यामध्ये दुसऱ्याचं बघून विषयवासना उत्पन्न झाले आहेत, हा मानसिक व्यभिचार घडलेला आहे, ते मात्र शुद्ध करायचं असेल तर हिला मारून टाक. ते ऐकल्याबरोबर परशुरामांना वडिलांचा स्वभाव माहिती होता, वडिलांचं सामर्थ्य काय तेही माहिती होतं. क्षणाचा विचार न करताना परशुराम आईला मारून टाकत दिले, रेणुकेचे दोन तुकडे केले. त्याबरोबर जमदग्नी प्रसन्न झालेले आहेत, रामा तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणाले. त्याबरोबर तिने पहिलं काय मागितलं, म्हणे आमची मातेला पहिलं जिवंत करा तुम्ही आणि त्याला आयुष्यात काही स्मरण असू देऊ नका की मी तिचा वध केलेला आहे, हे स्मरण त्याला होता का माने. माझे भाऊ या ठिकाणी भरून पडलेले आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही जिवंत करा. त्याबरोबर कथा असतो म्हटल्याबरोबर सगळे पुन्हा जिवंतून उभारलेले आहेत. सगळ्यात मोठा आनंद आनंद झालेले आहे. आणि ती घटना घडल्यानंतर मात्र जमदग्नि महर्षींना फार वाईट वाटलं. अरे रागाच्या भरात मी काय करून बसलो, म्हणले माझी पत्नी जी पतिव्रता महापतिव्रता असणारी माझी पत्नी, आणि म्हणे तिला मी जाऊन टाकलं. तेव्हा क्रोध हा मोठा वाईट आहे, ह्या क्रोधाला बाहेर काढलं पाहिजे. पण तपस्सामर्थ्याने स्वतःचा क्रोध त्यांनी बाहेर काढला. त्याबरोबर क्रोध म्हणतोय, अहो म्हणे महाराज मी तुमच्यामध्ये आहे, पण तुमची जगात किंमत आहे म्हणाले. तुमच्या सामर्थ्य आहे, मी जर तुमच्यातून निघून गेलो तर तुमची तृणपणाय किंमत होईल. तुमच्यावर कुणी लात मारून मला खाली पाडेल म्हणले, तृणव तुमची किंमत होईल. अनेक प्रकार सांगितले कुराने. शेजे म्हणले, क्रोध आहे भयंकर वेग, क्रोधाला जिंकले शिवे पुढे शांती येणार नाही, ब्रह्मशांती येणार नाही आहे. म्हणून क्रोध बाहेर काढला पाहिजे. जोपर्यंत चित्तामध्ये क्रोध आहे तोपर्यंत कामाला जिंकू शकत नाही, विकारात जिंकू शकत नाही आहे. म्हणून कुणावरती रागवायचं? क्रोध म्हणजे कल, कल म्हणजे कलीचं रूप आहे. ह्या कलिकाला बाहेर काढलंच पाहिजे. म्हणून मनुष्याने किती रागाचा प्रसंग आला ते जमदग्नि म्हणून स्मरण करावं, की लगेच राग निघून जातो. ते जे रागीट होते तरी पण त्यांनी क्रोधाला बाहेर काढलेलं आहे. त्याशिवाय ज्ञान स्थिराने म्हणले म्हणून क्रोधाला बाहेर काढलं. क्रोध म्हणतो, महाराज मी तुमचा क्रोध आहे हा टाकणार कुठे? म्हणले तुम्ही जिथं जाईल ती जागा जळून जाईल म्हणाले. कोण मला सांभाळू शकणार आहे? परशुराम समोर होता, तो म्हणतो महाराज तुमचा क्रोध माझ्याकडे द्या म्हणले. मी तो सांभाळली म्हणले त्याला. आणि त्याप्रमाणे तो क्रोध, ते क्रोधाचं जल परशुरामाने पिऊन टाकलं. पिऊन टाकल्याबरोबर त्यांच्या चित्तामध्ये तो क्रोध बसलेला आहे. तो म्हणतो जेव्हा आता क्षत्रियांचा वध करायची वेळ येणार आहे तो आम्ही प्रगट होईल म्हणले. आता सध्या तुम्ही शिवाची उपासना करताय त्यामुळे मी शांत आहे. अशा तऱ्हेने घटना घडलेली आहे. आणि पुढे परशुराम महाराज शिवांची उपासना करण्याकरता म्हणून कैलास पर्वतात निघून गेले.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत. मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा. संकल्प मनाने करायचा, संकल्प आणि विकल्प मनाचा उद्योग आहे. सकाळी आज संकल्प केला, ठरवला, संक्रांत आहे ना, आता उद्यापासून ध्यानाला तासभर बसायचं. उद्या मनात येतं तासभर हवाच का बसायला, जरा थोडा वेळ बसलो तर आज वेळ नाही आहे, उद्या बघू झालं. संकल्प केलेला सुटला. आज आपण श्रवणाला जायचं, संकल्प केला. दुसऱ्या दिवशी वाटतं आजच जायला पाहिजे का, बघू आपण जाऊ पुन्हा केव्हा तरी. आला विकल्प. आता आपण लांब राहतो, इतक्या लांब कुठं जायचं आहे श्रवणाला, आहे ते बरं आहे आपण आपल्या ठिकाणी, असं मनाला वाटायला लागलं की विकल्प आला. आणि विकल्प ताबडतोब येतो, जरा कुठं संकल्प करतो न करतो तो विकल्प येतो. त्यामुळे मना पाप संकल्प सोडून द्यावा, सोडूनच द्यायचा तो. मना सत्य संकल्प केलेला जीवी धरावा. ठरवलं श्रवण करायचं आहे, वाचन करायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, धरलं ना सत्य संकल्प केला ना, तो जीवी धरावा, पक्का धरायचा. धरला आणि सोडला असं नाही करायचं. मना कल्पना ते नको विषयांची, ह्यासाठी काय करायला पाहिजे असं विचाराल तर नाना प्रकारच्या विषयांची जी कल्पना असते डोक्यामध्ये सारखं, काय खायचं, काय बघायचं, काय ऐकायचं, सगळे विषय सोडून द्यायचं. ज्या वेळेला जो समोर असेल त्यावेळेला काय, जेवायची वेळ झाली, समोर जे जेवण आलं असेल जेवायचं. आता काय जेवायचं ह्याचा विचार आधीपासून सकाळपासून कशाला करायचा, असं काय केलं आहे बरं जेवायला, आता येईल समोर काय असेल ते, भगवंताचं चिंतन करा ना. भगवंता

दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणून त्याला जे म्हटलंय, मना कल्पना ते नको विषयांची, कारण काय, विकारे घडे हो जनी सर्व छीछी. त्या जे काही मनात विचार येतात, विषयांच्या अंगाने विकार निर्माण होतात, त्यांनी खरं म्हणजे जगामध्ये छीथूच होती. काय हो, जरा काय झालं की राग होतात, जरा काय झालं की मूड ऑफ होतो, जरा काय झालं की मत्सर येतो, द्वेष येतो, हे काय प्रकार आहे. असे विकार आपल्यामध्ये आले, त्यामुळे आपली जगामध्ये छीथू होते. त्यापेक्षा एखाद्याने म्हटलं पाहिजे, मन स्वच्छ आहे, निर्मळ आहे, काही मनामध्ये विचार नाही, केव्हाही बोलायला जा, शांत आनंदाने मनापासून प्रेमाने बोलतात. काय काय लगेच काही उचलून नोटा द्यायच्या असतात का कुणी कुणाला? सरळ दोन शब्द प्रेमाने बोलायला काय बिघडलं? होत नाही. पण त्याचं कारण आपल्याच अंतरात एवढ्या गाठी असतात की त्या जोर मोकळ्या होत नाही, तो दुसऱ्याशी मोकळं बोलणं होत नाही. आणि मग आपण म्हणतो ती अशी काय वागली, तो असा का बोलला, काय भेटल्यानंतर मोकळेपणाने हसायचं, काय कसं काय, बरं ठीक आहे का, बोलायला हरकत काही नाही. त्यात कुठं आपला मान अपमाना यायचा आहे? पण नाही बोललं जात, तो बोलला नाही तर मी कसा बोलणार, तो असा वागला तर तू बोल, तो काय करायचं ते करू दे. पण होत नाही तसं. आता काय नको ते सांगतात हा पुढच्या श्लोकात, पाचव्या श्लोकात. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. क्रोध येऊ देऊ नको. कामनेच्या पोटी क्रोध येतो, नाही तर क्रोध यायचं कारण काय? मग का क्रोध कसा आहे? खेदकारी. ज्याच्यावर रागावतो त्याला तर दुःख होतच होतं, आणि आपण त्याच्यावर रागावलो आहे, हे आज जो बसलेला आहे ना त्याला आवडत नाही. उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा. आपण काहीही करत असलो तो नुसता उपद्रष्टा असतो. चांगलं काही केलं हनुमंता, तो अनुमोदन देतो, चांगलं केलं असं, चांगला वागलास, क्रोध आला नाही ना, बरं केलंस. तो कसाही बोलला ते तुला रागवायचं काय कारण, तू शांत राहा ना. म्हणून असं जर केलं तर मग खेदकारी होत नाही. म्हणून नको रे मना, क्रोध हा खेदकारी. हा क्रोध जो आहे तो दोन्ही पक्षी त्रास देणार आहे, त्यामुळे तो येऊ देऊ नको. नको रे मना काम नाना विकारी. काम कुठलाही ठेवू नको, ज्याच्यातून विकार निर्माण होतात ना, त्यामुळे कुठल्याही तरीची इच्छा ठेवू नको. काम देखील ठेवायचाच झाला ना, भगवंताच्या ठेव. त्याची कामना करायला लागलास की इकडे निष्काम होशील. निष्काम कसं व्हायचं त्याची इच्छा ठेवा. म्हणून नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू. कसं सांगतात मनाला बघा, नको रे करू असं, काम नको रे, क्रोध नको रे, लोभ. लोभाच्या पोटी पाप होतं. आपलं स्वतः मिळकतीचं जे असेल ते आपण घेणं हा लोभ नाही, पण दुसऱ्याचा एक पैसा देखील आपण घेण्याची इच्छा होणं हा लोभ आहे. हा तुमचा पगार जेवढा मिळत असेल तुमच्या खात्यात ठीक आहे, पण त्याच्यावर एक पै देखील दुसऱ्याची घ्यावीशी वाटणं, जी वस्तू आपली नाही ती उचलावीशी वाटणं, ती मला मिळावी असं वाटणं, हे जे आहे याला लोभ असं म्हटलेलं आहे. असा हा लोभ उपयोगी नाही. म्हणून आता सध्या जे आपण बघतो वातावरण, कशा पोटी लोभ, किती असलं म्हणजे पुरे, पुरतच नाही, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. एक मला बरं वाटतं की पोटाला कुठंतरी त्यावेळेला थांबवायला लागतं, नाही तर किती माणसांनी पोटातही घेतलं असतं कुणाष्ट. बरं जरा दोन चपात्या तीन चपात्या खा, तर त्यावेळे पुरतं का होईना, पुरे वाटतं. म्हणून अन्नदान करावं असं म्हणतात, म्हणजे त्यावेळ पुरता तरी तो तृप्त होतो. द्रव्य किती दिलं लोभ पुरे होतच नाही, कपडा किती दिला पुरे होतच नाही. विद्यादान करावं असं वाटतं, पण विद्या देखील झेपली पाहिजे सांगितलेली तेवढी. थोडा वेळ झाला की असं वाटतं आता पुरे, कारण डोक्यात बसलं पाहिजे सगळं. पण खरं सांगायचं म्हणजे हा जो आहे हा लोभ हा माणसाला अधपतनाला कारणीभूत होतो. म्हण नको रे मना लोभ हा अंगीकारू. नको रे मना

0: मच्छरू दंभवारू, मना मच्छर नको रे, मच्छर हा असा एक शत्रू आहे की त्या मच्छराने आपल्याला काही मिळतच नाही खरं म्हणजे. ज्याचा मच्छर करतो त्यालाही त्याची दादही नसते पुष्कळ वेळा, ती व्यक्ती आपला मच्छर करते म्हणून. आपल्याला द्या, तू सारखा जळत असतो समोर, कंसाला सारखा कृष्ण, पण तो कृष्णच दिसत होता म्हणून तो उद्धरून गेला. आपल्याला कोणतरी पडतोच व्यक्ती असते आणि त्याचा मच्छर करत बसतो आणि त्याचं सारखं चिंतन, त्याने काय व्हायचं आहे, आपण ते होऊन बसणार तो जो काय असेल तो. म्हणून मच्छरच करायचं तर भगवंताचं करा म्हटलेलं आहे, रागवायचंच झालं तर भगवंतावर रागवा, म्हणजे सारखा तू तरी आपल्याला समोर दिसेल, मग कदाचित उद्धार होईल आपला. पण मच्छर कशाचा, मच्छराने इतकं जळतं मनुष्य आतमध्ये, काही त्याचा फायदा नाही. म्हणून काही जण सांगतात की ज्याचा मच्छर वाटतो त्याला मनोमन नमस्कार करावा, त्याच्या घरी जाऊन करण्याचं धाडस आपल्याला नसतं तेवढं, मग घरी बसूनच करावा मनोमन. किंवा जो आपला शत्रू आहे असं आपल्याला वाटत असेल आणि तो करत असेल असं जर मनात असलं, वास्तविक असू नये आपल्याला, तर साधकाच्या पक्षी त्यांनी जसं देवदेवतांना नमस्कार करतो तसं त्याला देखील मनोमन नमस्कार करावा की परमेश्वरा तू त्याच्यामध्ये तूच आहेस, तर त्याच्याबद्दल मला जो मच्छर वाटतो आहे त्यांनी माझं जे मन अंतःकरण दूषित होत आहे ते होऊ नये, यासाठी त्याच्यातला तू जो आहेस त्याचं दर्शन घडू दे मला, त्याला मनोमन नमस्कारच करावा. हे सगळे साधनेतले उपाय आहेत, नाना प्रकारे सांगतात. आजार बरा होत नाही ना, मग आता हे घेऊन बघा, हे औषध नाही हे चाटण घेऊन बघा, त्यांनी नाही बरं हो ते पातळ औषध घेऊन बघा, हे इंजेक्शन, कुठून तरी तो आजार जाऊ दे ना. तसं मनाचे हे जे विकार आजार आहेत हे जर दूर करायचे असेल असं करून बघा, नाम घेऊन बघा, नाही जमत आहे नमस्कार करून बघा, प्रेम करून बघा मनोमन, ज्याचा आपल्याला राग येतो त्याच्याबरोबर मनोमन त्याच्या पाठीवर हात फिरवा प्रेमाने, मनाने त्याला जेवायला बोलवा, प्रत्यक्ष नाही होत आहे तर कुठून तरी त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम, त्याचे गुण आठवा, काहीतरी असतील ना त्याच्यात एक दोन चार काहीतरी, अगदीच काय तो टाकाऊ असेल असं नाही, मग त्याचे गुण आठवा निदान, त्याच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या तरी निदान आपण आठवूया. कुठून तरी त्याच्याबद्दलचे आपल्या मनात जे काही कंगोरे असतील ते दूर होऊ देत आणि त्याच्याबद्दल अंतःकरणात एकच भगवत भाव असावा असं त्याच्यात म्हणाय. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या अपूर्व लीला चोळाप्पाच्या घरी चालूच होत्या। लोक सकाळपासून रात्रीपर्यंत स्वामींच्या दर्शनाला सतत येत असत। समर्थांचं दर्शन घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडायचं नाही। एके दिवशी सकाळी काय झालं तर लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले, तेव्हा त्यांना एक पांढराशुभ्र घोडा आणि त्यावर बसलेला चिंताक्रांत स्वार दिसला। घोडा पुढे जात नव्हता आणि मागे येत नव्हता। तो घोड्यावर बसलेला स्वार खरं तर स्वामींच्या दर्शनासाठी आला होता, परंतु त्याला घोड्यावरून उतरताच येत नव्हतं। घोड्याने दरवाजा अडवल्यामुळे कोणालाही आत जाऊन स्वामींचं दर्शन घेता येत नव्हतं। स्वामी चोळाप्पाच्या दरवाजातल्या औदुंबराखाली बसून घरातलं धान्य मोजीत होते। स्वामींच्या हातात मापटं नव्हतं तर देवाच्या चांदीचा मुखवटा होता। त्या पोकळ मुखवट्यात धान्य घालून स्वामी धान्य मोजत बसले होते। हे दृश्य पाहून लोक मात्र आश्चर्यचकित झाले। लोक त्या घोडेस्वाराकडे पाहून काहीही तोंडाला येईल ते बरळत होते। घोडेस्वार ह्या प्रकाराने हैराण झाला होता। काय करावं त्याला कळत नव्हतं। इतक्यात स्वामींनी आतूनच विचारलं, दृष्टांताच्या वेळी तू शब्द दिलास की सव्वाशेर पेढे अर्पण करेन आणि अन्नदान करेन, त्याचं पुढे काय झालं? घोडेस्वार एकदम चमकला, कारण त्याने स्वामी चरणांशी अर्पण करण्यासाठी पेढे आणले नव्हते। म्हणून स्वामी म्हणाले, पेढे आणल्याशिवाय हा तुझा घोडा जागेवरून हलणार नाही आणि तुला घोड्यावरून उतरता येणार नाही। स्वामींचे बोल लोकांनी ऐकले आणि ते सर्व विस्मयचकित झाले। लोक घोडेस्वाराला विचारू लागले, अरे ही दृष्टांत कथा काय आहे आणि हे सव्वाशेर पेढे कसले रे? घोडेस्वाराने सर्व लोकांकडे पाहिलं। इतक्यात त्याच्या पोटात असह्य कळ आली आणि घोडेस्वार पोट दाबू लागला। त्याच्या तोंडून एक शब्दही उमटेना। स्वामींचं धान्य मोजणं निवांतपणे चाललं होतं। चोळाप्पा हात जोडून स्वामींकडे भक्तिभावनेने पाहत उभाच होता। त्यालाही स्वामींच्या बोलण्याचा उलगडा झाला नव्हता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाला प्रपंच सत्य वाटतो आणि तो हवा हवासा वाटतो। फार थोड्या साधकांना फक्त भगवंतच हवा असतो। ज्याला वाटतं की फक्त भगवंताचं दर्शन व्हावं, त्याचा प्रत्यक्ष सहवास लाभावा, त्याचा जीव कधी दृश्य प्रपंचाच्या मायेत गुंतत नाही। ते प्रपंच करीत असतात, परंतु ते प्रपंचात क्षणभर सुद्धा मनाने रेंगाळत नाहीत। ते नामाच्या नादात अष्टौप्रहर अक्षरशः झुलत राहतात। जे खरे भगवंताचे दास असतात, त्यांना भगवंत अस्तित्वाचं समाधान जरूर लाभतं। एक लक्षात घ्या की भगवंताचं होण्यासाठी आपलं मन शुद्ध हवं आणि वृत्ती सात्विक हवी। मनात आणि मुखात फक्त त्याचंच नाम हवं। मर्त्य संदर्भ आठवणे खरं तर बंद होणं आवश्यक असतं। त्यासाठी तुम्ही एकच करा, प्रपंच भगवंताचा आहे ह्या भावनेने करा। सर्व कर्तव्य नीट पार पाडा, परंतु सतत देवाच्या नामस्मरणात राहा। त्याचा परिणाम असा होतो की मनात समाधान उफाळून येतं आणि तेच भगवंताचं दर्शन आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 1 जुलै. गुरु कशाला हवा? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल? प्रपंचात सुखदुःख झालं, समाधान मिळालं नाही, तर मग खरं सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील? अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावं असं ज्याच्या मनात येतं तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरु. मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं तोच गुरु करील. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असं काही जण म्हणतात. मी केलं ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून भगवंतानी त्याला गुरु कर म्हणून सांगितलं. संतांच्या कृपेने दुखणं बरं झालं म्हणून त्याला मानणं हे खरं नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसं म्हणावं? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी. माझं चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावं. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचं साधन मानतो तो सच्शिष्य होय. गुरु परता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसं महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हतं. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथं जावं, तो सांगेल तसं करावं, मग परमात्मा मिळेलच. शास्त्र आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचं सार असं जे नामसाधन सांगितलं ते आपण करावं, म्हणजे भगवंताचं प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असं नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे, तेच करावं आणि आनंदाने राहावं. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: न मे द्वेषि रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम।
1: तर आचार्य इथं सांगतात द्वेष म्हणजे मत्सर म्हणजे जळमट वृत्ती आणि राग म्हणजे प्रेम एखाद्या विषयाबद्दल असलेली प्रीती, लोभ लोभ म्हणजे लालच लालसा, मोह म्हणजे हे काय असतं चिटकत असतं तो जीव त्या विषयाला चिटकत असतो म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये छाप पडून ते चिटकत असतं त्याला। जसं कुर्चीचा मोह खुर्चीचा मोह पैशाचा मोह सत्तेचा मोह हा मोह आहे। मद म्हणजे मस्ती आणि मत्सर भाव। तर इथं भगवान सांगतात की गुण दोष पाहत असताना समजा आता एखाद्यावर आप जळणं हे कधी होत असतं, तर त्यानं आपलं काही वाईट केलं तर क्रोध येत असतो, पण त्यानं वाईट न करता जर जळू लागलं त्या कारण त्याचं चांगलं होऊ लागलं। आता त्याचं चांगलं होत त्याची प्रगती होत असताना आपल्याला मनामध्ये जळण होणं, तर यालाच काय म्हणायचं हे गुणदोष पाहायला लागलो त्याला मत्सर म्हणायचं द्वेष म्हणायचं। आणि या क्रोधामध्ये काय होत असतो अग्नी असतो, काम हा रजोगुणाचा आहे। तर याबद्दल सांगतात की काम क्रोध लोभ आणि मोह ह्याचे भगवद्गीतेमध्ये सांगतात की यथे धांसी समिद्धोग निर्भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा। जसं कुरडे लाकडं असली आणि त्याला अग्नी काय करतो जाळून टाकतो, तसं हे जे कर्माचं जे काही जाळं आहे तर हा ज्ञानाचा अग्नी काय करतो त्याला जाळून टाकतो। तर इथं त्रिविधम नरकश्चेदम द्वारम नाशनमात्मनः कामा क्रोधस तथा लोभस तस्मादि त्रयम त्यजेत। म्हणजे या तिघांचा त्याग करायला सांगितलेला आहे। काम क्रोधादिकांची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही, म्हणून त्याची निवृत्ती करून कल्पित देहाधिक प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा गुरु आणि शास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेशील तर विस्मरणाने सापडत नाहीसा झालेला गळ्यातील हार रत्नांचा हार जसा एकदम सापडावा त्याप्रमाणे देहातच विलंब न लागता ते मोक्ष सुख तुझ्या हातास येईल असं श्रीराम गुरु पंचीकरण या ग्रंथामध्ये सांगतात की जसं या देहातच आहे पण कोण आहे शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी। म्हणजे अंतःकरणातच त्या देवाची प्रगटता आहे आणि आपण बाहेर शोध घ्यायला लागलो। कस्तुरी छिपे कुंडलमे मृग धुंडे

दिसा मायापुर परतून म्हणजे अंतकरणामध्ये झाकून पाहायला पाहिजे, पण आपण इंद्रिया समोरचं पाहायला लागलो, इंद्रियाला सोडून अर्थ कुठं करायला, म्हणून हेच आपलं चुकायला लागलं। म्हणून इथे सांगतात की हे विवेक वैराग्य या पद्धतीनं काय होत असतं, शांती प्रेम ही संपादन होत असत, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेण आधिगच्छते, म्हणजे शांती दमादमानं येते की ताबडतोब ताबडतोब, ज्ञान झाल्याबरोबर शांती येते। जसं तृप्ती झाली जैसी साधने सरती पैसी, तृप्ती जेवण झालं की तृप्तीचा ढेकर ताबडतोब येतो, पाणी पिलं की तहान तृप्त होते भागत असत, तसं ज्ञान झाल्याबरोबर शांती प्रगट होत असते तिथंच। म्हणून ही जी काही धावपळ आहे, तर मी तू मध्ये द्वैत भावनाचा पोषक आहे हा कोण, हे जे काम क्रोध लोभ मोह हे षडविकार आहेत ना, तर ह्या षडविकाराला कशा पद्धतीने सांगितलेले आहे पहा, काम क्रोध लोभ हे तीन माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत, समाजामध्ये त्यांच्यामुळेच अनुक्रमे व्यभिचार हिंसाचार आणि भ्रष्टाचार माजलेला आहे, सर्व दुःखाचे मूळ हे तीन दोष आहेत। तर परी काम क्रोध लोभ या तिहीची थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण, माऊली सांगतात की हे तिघे जिथं आहेत तिथं अशुभ पिकत असत, आणि तिघाकरता तीन द्रष्टांत सांगितलेले आहे, ज्याप्रमाणे कफ वात आणि पित्त यांनी शरीर सोडले असता त्याच्यामध्ये काय होत असतं, गावामध्ये चहाडी चोर शिंदकळी नसेल तर गाव सुखी राहतं, त्याच्यामध्ये चोरच नसले तर गाव सुखी राहत असतं, आणि आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक ताप जर गेले तर अंतकरण सुखी होत असतं। तसंच हे तिन्ही गेले, काम क्रोध लोभ हे जर गेले ना तर शांतता तिथंच असते। त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदा

भगवान सुद्धा सांगतात की जोपर्यंत जीवाच्या प्रकृतीमध्ये हे तीन आहेत तोपर्यंत परमार्थ प्राप्ती शक्य नाही. वल्लभाचार्य सांगतात की या तिघांमुळे त्या तिघांचा नाश होतो, भक्ती ज्ञान आणि कर्माचा. कामेन कर्मनाशा शात क्रोधेन ज्ञान नाशनम लोभेन भक्तिनाशात तस्मात एतत्रयम त्यजेत. म्हणून या तिघांचा काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. कामामुळे कर्म, क्रोधामुळे ज्ञान आणि लोभामुळे भक्ती नाश पावते, याकरिता या तिघांचा त्याग करावा. हे तिघे ज्ञान रत्नाचे हरण करतात म्हणून हे चोर आहेत. म्हणून जागे राहा, जाग व्हावं लागतं. काम क्रोध लोभस्य देही तिष्ठन्ति तस्करः ज्ञानरत्नापहाराय तस्मात जागृत जागृत. जाग राहा, जागे राहा वरल्याळी. महारणीने दिली आरोळी, हे खालच्या चाळीला जागे, स्थूल देहावर जागे, पण आत्मस्वरूपावर जाग व्हायला सांगतात. या तिघांना जिंकणं अवघड आहे पण अशक्य नाही आहे. कारण विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमात हजारो सैन्यानिशी गेले, पण वसिष्ठांनी त्यांना इच्छा भोजन दिले. विश्वामित्र आश्चर्यचकित झाले. वसिष्ठांनी हा सर्व कामधेनूचा प्रताप आहे असं सांगितलं. विश्वामित्रांना नंदिनीचा लोभ सुटला, त्या कामधेनू मातेचा लोभ सुटला. तो जबरदस्तीने नंदीस घेऊन जाऊ लागले, पण कामधेनूने दिव्य सैन्य निर्माण करून विश्वामित्राला सहसैन्य पळवून लावले. तेव्हा विश्वामित्रांना समजलं की क्षत्रिय तेज या तेजापेक्षा ब्रह्मतेज हे श्रेष्ठ आहे. हे तसेच तपश्चर्याला निघून गेले. 20,000 वर्ष तपश्चर्या केली,

इंद्रानं परत मेनका पाठवली. लग्न झाले मग त्यांना मुलगी झाली शकुंतला. विश्वामित्राला पश्चाताप झाला. मनामध्ये समजले की लोभ जिंकला पण काम नाही जिंकला. मग परत तप करू लागले. 20,000 वर्षानं परत इंद्रानं रंभेला पाठवलं. आता पॉलिटिक्स तिथूनच सुरुवात झाली बरं का. अरे रंभेला शाप दिला. काही म्हणतात की ती जळून खाक झाली. परत विश्वामित्राला पश्चाताप आला. मग परत मनात म्हणाली की लोभ काम जिंकला पण क्रोधाला जिंकायचं राहिलं. म्हणून परत 20,000 वर्ष तपश्चर्या केली. तर अशी एकेका विकाराकरता 20,000 वर्ष असे तीन विकार विजय मिळवण्यासाठी 60,000 वर्ष त्यांनी तप केलं. पण हे तिन्ही विकारावर त्यांनी विजय प्राप्त करून हे रामाचे गुरु होण्याला प्राप्त झाले. प्रभू रामचंद्राचे गुरु विश्वामित्र. म्हणून तुलसीदास म्हणतात, नारी नयन सर जाहिन लागा, घोर क्रोध तम निशिजो जागा, लोभ पाश जेही गरन बंधाया, सो नर तुम समान रघुराया. म्हणजे जो स्त्रीच्या नयन कटाक्षाने घायाळ होत नाही, घोर क्रोध रूपी रात्री जो जागा असतो, लोभ पाश ज्याला बांधत नाही, रामा तुझ्या सारखा तूच आहेस. हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप हे लोभाचे अवतार आहे. यांना मारण्याकरिता देवाला 2 अवतार घ्यावा लागले, वराह आणि नरसिंह अवतार घ्यावा लागला. आणि रावण आणि कुंभकर्ण हे 2 कामाचे अवतार आहे. ह्याला कामानं झपाटलेले आहेत ना. तर यांना मारण्याकरता देवाला एकच एक वचनी एक पत्नी प्रभू श्रीराम हा अवतार घ्यावा लागला. आणि शिशुपाल आणि दंतवक्र हे क्रोधाचे अवतार आहे. आणि यांना मारण्याकरता देवाला कृष्णम वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णाचा अवतार घ्यावा लागला. हे दोघे सनकादिकांच्या शापामुळे जय विजय यांना 3 राक्षसांचे अवतार घ्यावा लागले. आणि ते सुद्धा देवाच्या हातानंच यांना मरण येणार होतं. आणि म्हणून ते मुक्त झाले. यांना जिंकणे कठीण आहे पण संतांनी यांना देवाकडे वळवले व स्वतःच्या ताब्यात घेतले. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा झाला पंढरीनाथ. हा सगळा काय झालेला आहे? पंढरीनाथ झालेला. काम असावा ईश्वर भजनी. काम असावा पण ईश्वराच्या भजनात असा. क्रोध असावा इंद्रिय दमनी. इंद्रियाचं दमन करण्यामध्ये काम असा. तीर्थ प्रसाद सेवनी लोभ अपार असावा. तीर्थ प्रसाद घेण्यामध्ये लोभ अपार असायला पाहिजे. काम नसावा परस्त्रीचा. परस्त्रीचा काम नसावा. क्रोध नसावा सत्पुरुषाचा. साधू संतांनी बोललं तर त्याचा राग येऊ नये आपल्याला. कारण त्याचे पिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद. त्यांच्या बोल मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा वेद असतो. लोभ नसावा देहाचा. आणि लोभ देहाचा नसावा. आणि मोह पुत्राचा नसावा. मोह पुत्राचा बाधक. हे बाधक आहे कारण काम हे सगळ्या विकारांचं मूळ आहे. काम पूर्ण झाला नाही तर लोभ निर्माण होतो. आणि काम अपूर्ण राहिला तर क्रोध निर्माण होतो. या कामाने मोठमोठ्यांना सतावलेले आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात येडका अभंगामध्ये, येडका मदंतो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने, धडक मारिली नारदाला केला रावणाचा चेंदा. यानं काय केलं? रावणाचा चेंदा केलेला आहे. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, भस्मासुर मुकला प्राणाशी, तीच गती झाली बालीशी. विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जेने. म्हणून शंकर ब्रह्मदेव इंद्र चंद्र नारद रावण दुर्योधन भस्मासुर वाली विश्वामित्र हे कामाच्या तावडीतून सुटले नाहीत. ब्रह्मचारी 4 आहेत. कोणकोणते? शुकाचार्य, कार्तिक मुनी, हनुमंत आणि भीष्म.
अन्यत्र भीष्म गांगेयम् अन्यत्र च हनुमन्तः हरिणी खुर मात्रेन चर्मणा मोहितं जगतः। म्हणजे भीष्म व हनुमान स्त्रियात राहून यांनी कामाला जिंकलेला आहे, मात्र कार्तिक व शुकाचार्य यांना स्त्रियांचा संबंधच आला नाही, म्हणून त्याला काही अवघड राहिलं नाही। नामदेवरायांनी या दोघांना शहाणं सांगितलेलं आहे, खेळिया माझी हन्म्या शहाणा, कारण कामची नाही त्याची क्रोधची काही सांग, तिथं कामच नाही तर क्रोध कुठून येणार। आणि भीष्माचार्य सुद्धा खेळिया माझी भीष्म्या शहाणा, भीष्माचार्य सुद्धा हे, म्हणून कामाची दोन रूप आहेत, एक स्त्री काम आणि एक धनकाम। हे दोन्ही काम संतांना राहत नाहीत किंवा सतावत नाहीत। काम नाही काम नाही झालो पाही रिकामा। तुकोबरायांना शिवाजी महाराजांनी न मागता नजराना दिला, पण तुकोबरायांनी तो स्वीकारला नाही। दिवट्या छत्र घोडे हे तो बऱ्यात न पडे, म्हणून शिवाय कामाच्या इच्छेने आलेल्या स्त्रीला तुकोबरायांनी आई म्हणून सांगितलेलं आहे, माता म्हणून संबोधलेलं आहे। जाईवो माते न करी सायास, आम्ही विष्णू दास तैसे नव्हे, आम्ही विष्णूचे दास आहे। म्हणून काम गेला की सर्व विकार जातात, कारण काम हा मूळ आहे। मूळ छेदले तर झाड छेदण्याची गरज नाही, सेनापती मारल्यावर सैनिक मारायची गरज नाही। तसं युद्धामध्ये विश्वासराव गेले त्याबरोबर सैन्य घाबरले पानिपतच्या लढाईमध्ये, आणि मराठ्यांची 100,000 बांगडी फुटली। नाथ महाराज सांगतात, मुख्य धूर रणी लागला हाता, येर कटक जिंकिले न झुंजता। बाकीचे सैन्य न जिंकता जिंकले ना, का मूळ छेदिले असता शाखा समस्त छेदिल्या होय। ज्ञानोबराय सांगतात की मुळाचे तोडणे जैसे होय शाखोद्देशे, मुळावरच घाव घातला। काम नाशिले नी नाशे तैसा क्रोध, कामाचा नाश केला की क्रोधाचा आपोआप नाश होत असतो। ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी राम येत नाही, म्हणून जहा काम तह राम नाही, जहा तह नाही काम। तुलसी कबहू रही सके रवी रजनी एक ठाम, म्हणजे रात्र आणि दिवस एके ठिकाणी कसे राहते। एकदा मंदोदरी रावणाला म्हणाली, तुम्ही मायावी रूप घेता ना, मग सीतेला वश करण्यासाठी राम होऊन का जात नाही त्याच्याकडे। तर त्यावेळेस रावण म्हणाला, मला एवढं कळत नाही का, नकली राम झालो तरी काम राहत नाही। क्या बात है, नकली रामामध्ये सुद्धा ताकद आहे की नकली राम जरी झालं तर काम राहत नाही, मग सीतेकडे जाण्याचं काय काम आहे। म्हणून हा काम फक्त रामाचे भजन केल्याने ताब्यात येतो। एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये विषय विसरली काम। ही इंद्रिये निमून जातात आणि कामाला विसरून जातात, म्हणून आणि या क्रोधानं मोठमोठ्यांना सुद्धा सोडलेलं नाही। क्रोध जहाला कपिल मुनीशी, तेने भस्म केले सगरासी, नारदे कुबेर पुत्रासी वृक्षत्वासी जोडले। दुर्वासाची सांगता गोठी, त्याची कथा आहे मोठी, दुर्वास ऋषीची कथा मोठी। कोप आला श्रृंगीच्या पोटी, मेल्या सर्पासाठी शापिले। श्रृंगी ऋषीचा पुत्र, त्यानं आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये सापाला टाकणाऱ्या राजाला श्राप दिला, परीक्षित राजाला, की 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्प दंश होऊन हे शरीर सुटणार आहे, असा शाप दिलेला आहे। क्रोधवश मुख्यत्वे शांती सनकाधिकासी, द्वारी आडकाठी केली त्याशी। आता सनकाधिक जाऊ लागले विष्णूच्या भेटीला, तर त्यावेळेस द्वारपालांनी अडवलं जय विजयाने। वैकुंठी क्षोभुनी आवेशी, जय विजयाशी शापिले। जय विजयाला शाप दिला। मग सज्ञानाची आई स्थिती, आता हे ज्ञानी येईची अशी स्थिती आहे। जय मा इतरांची कोण गणती, मग इतरांची काय गती होईल। पर अपराध सहन शक्ती दुर्लभ त्रिजगती गोविंदा। नाथ महाराज सांगतात की कपिल नारद दुर्वा श्रृंगी शनकादिक या मोठ्यांची ही यादी आहे।
म्हणून दुष्टांचा क्रोध म्हणजे काळ्या दगडावर कोरलेली रेष आहे. संसारी लोकांचा क्रोध म्हणजे वाळूवर ओढलेली रेष आहे. वाळू सरली की क्रोधही सर. साधकांचा क्रोध म्हणजे पाण्यावर ओढलेली रेष आहे. आणि संतांचा क्रोध म्हणजे आकाशात ओढलेली रेष आहे. म्हणजे कधी आहे कधी नाही. नाथ महाराजांना राग आणण्याचा प्रयत्न केला पण सफल झाला नाही. मंबाजी बुवांनी तुकोबरायांना झोडपले पण क्रोध आला नाही. याचे कारण काम आणि क्रोध हे संतांच्या ताब्यात आहे. 101 वेळा थुकला ना तो माणूस, पण तुकोबरायांनी आपले नाथ महाराजांनी त्यांना लोटांगण घातलं की तुमच्यामुळं मला आज गोदावरी स्नान 101 वेळेस घडलं म्हणून, पण त्याचं तोंड चढलं ना. म्हणून काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. आता त्याची सत्ताच राहिली नाही म्हणून समता आलेली आहे. भूताकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. म्हणून गीतेमध्ये अर्जुनानं भगवंताला प्रश्न केलेला आहे की देवा चांगली माणसं भ्रष्ट का होतात. त्यावेळेस अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. त्यावेळेस भगवान अर्जुनाला उत्तर देतात, तरी देवा हे ऐसे कैसे, प्रश्न विचारला ना, जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे. ज्ञानियांची सुद्धा स्थिती भ्रंश होती. मार्ग सांडून अनारिसे चालते देह. तर कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मी वैरिनम. म्हणून तरी हे काम क्रोध पाही जयांते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती. हे ज्ञान निधीचे भुजंग हे ज्ञानाच्या मार्गातले काय आहेत, भुजंग साप. विषय दरीचे वाघ हे विषयरूपी दरीचे वाघ आहेत. भजन मार्गीचे मांग मारकचे. हे मूळचे आसुरी स्वभावाचे रजोगुणापासून झालेले आहेत. हे मृत्यूच्या नगरीमध्ये जन्म पावतात, मान पावतात, कारण हे यमाचे एजंट आहेत. कोण हे काम क्रोध. हे चैतन्याच्या शेजारी राहतात म्हणून मोठमोठ्यांना हे मारता येत नाही. हे जलाशयातील जलाशिवाय बुडवितात, म्हणजे पाणी नसताना बुडवतात. आगीशिवाय जाळतात, न बोलता जीवाला कवटाळतात. हे शस्त्राशिवाय तोडतात, दोराशिवाय बांधतात, ज्ञानियाला पैजेनं जिंकतात, चिखलाशिवाय रोवतात, जाळ्याशिवाय गोवतात, अडकून टाकतात. हे फार आत न दिसणारे आहेत. आणि तात्पर्य काम क्रोध यांचे हे वर्चस्व माऊलींनी सांगितलेले आहे, पण नामाने नाही सेवतात. तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम हरे भव श्रम उच्चारिता वाचिस. आता लोभाचा स्वतंत्र विचार सांगितलेला आहे. काम क्रोध हे दिसणारे विकार आहेत, पण लोभ हा लपून असणारा विकार आहे. काम क्रोध लोभ हे पापाचे पोषक आहेत. पोषण होते त्यानं पाप. माणूस पाप करतो तो या तिघामुळे. पापामुळे जन्ममरणाचे दुःख भोगावे लागते. तात्पर्य पापाचे हे मूळ आहे. म्हणून लोभ मूलानी पापानी व्याधी तो रसमूलक. स्नेह मूलानी दुःखानी त्रिणी त्यक्त्वा सुखीं भवे. पापाचे मूळ लोभ आहे. रोगाचे मूळ भोग म्हणजे रस आहे. दुःखाचे मूळ स्नेह म्हणजे मोह आहे. या तिघांचा त्याग करावा आणि जीवानं सुखी व्हावं. महाराष्ट्रातील एक पंडित काशीत राहत होते. महाराष्ट्रातील पारमार्थिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काशीला गेले होते. त्यांचे लग्न झाले होते. काशीत पण अभ्यास पूर्ण झाला. हुशार असल्यामुळे तिथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. मराठी लोकांना अभिमान वाटला, आपला मराठी माणूस काशीत चमकत आहे. त्या पंडितांना परत महाराष्ट्रात बोलवले. एका शहरामध्ये सत्कार करण्यात आला. 2 लाखाची थैली अर्पण केली. पुढाऱ्यांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली. नंतर त्यांना वाजत गाजत घरी आणले. त्यांच्या पत्नीला आरती घेऊन समोर स्वागताला उभं राहण्यास सांगितले. पत्नीने फार कष्ट झेलले होते.
पंडित आले, घरात जाणार तेवढ्या त्यांनी त्यांच्याच पत्नीला अडवलं. मी तुम्हाला ओळखतो पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणले, तू अडाणी आणि तुझ्या प्रश्नाचं काय उत्तर द्याव. ठीक आहे म्हणे, विचार. मग ते प्रश्न विचारला, पण ती म्हणाली की जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही तर घरात न यायचं, वापस काशीला जायचं. ते म्हणले, ठीक आहे. ते प्रश्न विचारला, पापाचा बाप कोण यायला सांगता येईल. उत्तर दिले तरच घरात या, नाही तर इथूनच वापस जा काशीला. डायरेक्ट पंडितजींनी मग काशीच गाठली ना. सगळ्यांना विचारलं की बाबा पापाचं बाप कोण आहे, पापाचा बाप कोण आहे, कुणीच सांगेन. ते विचारू विचारू पागल व्हायची वेळ आली. मग ते असंच गल्ली बोळातून जात असताना एक गणिका, तर ती ती म्हणली की हे महाराज आहेत इकडे, पंडित आहेत. ती आली, त्यांचं दर्शन घेतले. म्हणे, महाराज तुम्ही इकडं कुठे? ते म्हणे, मी काय सांगावं, मी परेशान आहे आज. ते म्हणे, तुम्ही आमच्या घरी चला, मी गणिका आहे. ते म्हणे, गणिका? पण ते प्रश्न होता ना. ते म्हणे की मला पापाचा बाप कोण आहे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मी अडचणीत. ते म्हणे, मला येतं. म्हणे, मी गणिका आहे पण माझ्या घरात यावं लागेल तुम्हाला. मी प्रश्नाचं उत्तर बी देते आणि 25,000 रुपये वरी देते. आता त्यानं विचार केला, बघ गणिका आहे पण आता काय करता, जा चला म्हणे. आता ते म्हणे, आता घरात घरात या म्हणे. ते म्हणे, आता घरात कसं यावं? म्हणे, तुमचं उत्तर बी देते 25,000 बी देते. ठीक आहे. ते म्हणे, आता घरात आले तर थोडं बसा ना म्हणे पलंगावर. आता म्हणे, आता कसं बसावं पलंगावर? कुणी आता सगळ्यांच्या नजरा चुकून घरात आलो. घरात आलो तर आता ते म्हणाले, पलंगावर बसा. पण उत्तर बी देते 25,000 बी देते. मग तिला वाटलं बरं उत्तर मिळालं, पापाचा बाप कोण? ते म्हणे, आता बसल्यासर आता जेवण करून जा ना. आता जेवण सिधा आणला म्हणे. ते म्हणे, ठीक आहे म्हणे, उत्तर मी देते 25,000 देते. ते म्हणे, हातानंच मग खिचडी केली. ते म्हणे, महाराज माझ्या हाताने एक घास भरू द्या ना मला तुम्हाला. उत्तर मी देते 25,000 देते. ते म्हणे, 25,000 किती व्हायले, 1,00,000 आहे की. तर ते जसाच घास भरवला की गणिकेनं पंडिताच्या थोबडीत एक चापट मारली. त्याची शुद्धीच उडाली ना. ते म्हणे, हे काय म्हणे? ते म्हणे, महाराज तुम्ही ज्या पैशाच्या लालचीनं हे सगळं करायला लागलेत, गणिकाच्या घरात आलात, पलंगावर बसला, स्वयंपाक केला, तिच्या हातानं भरून बी घ्यायलेत, हेच लोभ म्हणे पापाचा बाप आहे. ही लालसा, 1,00,000 रुपये मिळण्याची लालसा. म्हणून हे विकार मायेचे आहेत पण जीवावर वर्चस्व गाजवतात. मुळात नसलेले पण यांना घालवता येत नाही. संतांनी मात्र यांना कायमचे हकलून दिलेले आहे. जसे इंग्रज आले, आमच्यावर वर्चस्व गाजवलं, 150 वर्ष राज्य केलं, पण आमच्या देशभक्तांनी त्यांना हकलून लावलेलं आहे. कारण हे मूळचे नाहीत ना. तसे हे काम क्रोध यांना साधुसंतांनी हकलून दिलं, कारण हे मूळचे नाही, भक्तांनी यांना हकलून दिलेले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले धररिते. काम क्रोध वैरी दौडिले दुरी, मज हृदय मंदिरी साठविले. अशा पद्धतीनं हे काम क्रोध लोभ आणि मन, आपलं लोभ मद आणि मत्सर यांचं काय आहे? तर हे काम नसल्यावर लोभ राहत नसतो आणि लोभाने स्वार्थ होत असतो. निष्प्रहता नष्ट होते, निश्चलता निर्मलता नष्ट होते, मन चंचल होते, दिशा भटकती असते. आणि दिशा भटकल्यावर काय होतं?

0: चलो, म्हणजे ही दिव्यानं दिवा लावत चला, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा। म्हणून काम राग द्वेष निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य आले। म्हणून इथं आचार्य सांगतात की मी आणि तू ही जी द्वैत भावना आहे ह्याचं पोषक आहे, ते ह्याचे दर्शक आहे, त्याच्यामुळे एकात्मता घटते काय। आणि प्रेमामध्ये मात्र देणं होत असतं, घेणं नाही, कारण प्रेम म्हणजे समर्पण आहे। जसं पत्नी पतीला समर्पण होत असतं, जसं अतिरेकी काय होत असतात, सरेंडर करतात, सरेंडर म्हणजे समर्पण। आता त्यांची हालचाल त्यांच्या हातात नसते, तसं भक्त हा देवाला समर्पण होत असतो। म्हणून देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद। आनंद कधी? समर्पण व्हायला पाहिजे देवाला, सगळं समर्पित व्हायला पाहिजे। म्हणून इथं भटकंती आहे, ही भटकंती दूर होत असते। आणि आता ह्याचा सुद्धा वापर करायचा असतो, जसं गाडीमध्ये काय असतो, गाड्याच्या डब्बीमध्ये गाडी असतात, त्यांना घरही जाळता येतं आणि चुलही पेटावता येते। मग ते वापरणाऱ्यावर असतं की याचा उपयोग कुठं करायचा, कसा करायचा, तर ह्याच्या उपयोगाच्या पद्धतीवर अवलंबून आहे। मग ह्याच्या साक्षीत्वाने उपयोग करून घ्यायला पाहिजे, कारण जे दुःख होते तो मोह आहे। प्राप्त वस्तूचा वियोग होताना जे दुःख होत असतं त्यालाच मोह म्हणतात, आसक्ती म्हणतात। म्हणून ह्या मोहाचा विवेकानंच काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे। म्हणून जोपर्यंत भगवंतानं कुठपर्यंत सांगितलं, ज्यावेळेस अर्जुनानं सांगितलं नष्टो मोहा स्मृतीर लब्धा, देवा आता माझा मोह नष्ट झालेला आहे, त्यावेळेस भगवंताला आनंद झाला। आणि शुकाचार्यांनी 7 दिवस अन्न पाण्या वाचून परीक्षितीला जी कथा सांगितली, तर ती कथा ऐकल्यानंतर, कारण परीक्षितीनं अन्न पाण्या वाचून ती कथा ऐकली आणि मग विचारलं की परीक्षित तुमचं मनोगत सांगा आता, त्यावेळेस परीक्षित सांगतात हे गुरुदेव, ज्या शरीरामुळं मला मृत्यूचं भय वाटत होतं ते शरीर मी नाही, माझं नाही आणि खरं नाही, आता हे शरीर दंश होऊन जाओ, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ, कारण मी कोण आहे, तर मी तो वासुदेव तत्वतः, तात्विक दृष्टीनं मी वासुदेव स्वरूप परमात्मा आहे, अशी ओळख झाल्यानंतर परीक्षितीला समाधान झालं आणि शुकाचार्यांना सुद्धा समाधान झालं। म्हणजे ही समाधान लाभणारी वस्तू आहे, ही गाथा आहे, यशोगाथा ही अपूर्वता आहे। म्हणून आपण कशासाठी आलो होतो, जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी, आणि ते काम झालं आपलं। जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग, न जायते म्रियते वा कदाची, अजो नित्य शाश्वतो अयम, ही गीता भगवद्गीता साक्षी द्यायला लागली। म्हणून ह्याच्यामध्ये यश आहे, 100% यश आहे। म्हणून आचार्य सांगतात, काय सांगतात, न मे द्वेष रागो न मे लोभ मोह, मदो नैव मे नैव मात्सर्य भाव, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं। मी शिव स्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप परमात्मा आहे, कारण अहम दिवणी शंभू शांभवी झाला। चिद म्हणजे आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप परमात्मा, कारण चित आनंदाला सोडून नाही, आनंद ज्ञानाला सोडून नाही आणि ज्ञान कळण्याला सोडून नाही। म्हणून सच्चित आनंद हे 3 नाव आहेत, पण वस्तू एकच आहे। जसं पत्नीमुळं नवरा, बापामुळं लेक आणि लेकामुळं बाप, त्यालाच नाव आलेले आहेत, तसं एकाच चैतन्याचे हे नाव आहेत, पण वस्तू एकच आहे। तर न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष, या चरणाचं चिंतन आपण नंतर। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।
1: भगवान की जय।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवामित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: भक्तीसुधावरून ऐका, रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज 8:00, याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत. मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा. संकल्प मनाने करायचा, संकल्प आणि विकल्प मनाचा उद्योग आहे. सकाळी आज संकल्प केला, ठरवला, संक्रांत आहे ना, आता उद्यापासून ध्यानाला तासभर बसायचं. उद्या मनात येतं तासभर हवाच का बसायला, जरा थोडा वेळ बसलो तर आज वेळ नाही आहे, उद्या बघू झालं. संकल्प केलेला सुटला. आज आपण श्रवणाला जायचं, संकल्प केला. दुसऱ्या दिवशी वाटतं आजच जायला पाहिजे का, बघू आपण जाऊ पुन्हा केव्हा तरी. आला विकल्प. आता आपण लांब राहतो, इतक्या लांब कुठं जायचं श्रवणाला, आय ते बरं आहे आपण आपल्या ठिकाणी, असं मनाला वाटायला लागलं की विकल्प आला. आणि विकल्प ताबडतोब येतो, जरा कुठं संकल्प करतो न करतो तो विकल्प येतो. त्यामुळे मना पाप संकल्प सोडून द्यावा, सोडूनच द्यायचा तो. मना सत्य संकल्प केलेला जीवी धरावा. ठरवलं श्रवण करायचं आहे, वाचन करायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, धरलं ना सत्य संकल्प केला ना तो जीवी धरावा, पक्का धरायचा. धरला आणि सोडला असं नाही करायचं. मना कल्पना ते नको विषयांची, ह्यासाठी काय करायला पाहिजे असं विचाराल तर नाना प्रकारच्या विषयांची जी कल्पना असते डोक्यामध्ये सारखं, काय खायचं, काय बघायचं, काय ऐकायचं, सगळे विषय सोडून द्यायचं. ज्या वेळेला जो समोर असेल त्यावेळेला काय जेवायची वेळ झाली, समोर जे जेवण आलं असेल जेवायचं. आता काय जेवायचं ह्याचा विचार आधीपासून सकाळपासून कशाला करायचा, आज काय केलं आहे बरं जेवायला, आता येईल समोर काय असेल ते. भगवंताचं चिंतन करा ना, भगवंताला विषय करावा म्हणजे हे विषय बाजूला होतात. सारखा चिंतनाला विषय काय, भगवंत. म्हणून नामस्मरण करा असं संत सांगतात. ह्याचा अर्थ काय, नुसतं नाम आपल्या यांत्रिक पद्धतीने श्रीराम जयराम आणि लक्ष त्या विषयाकडे असं नाही चालणार. विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायणालाच विषय केला, त्या विषयामध्ये नारायण दिसला पाहिजे आणि त्या विषयाच्या अंगाने नारायणाकडे जायला पाहिजे. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. मग त्याला जे म्हटलंय, मना कल्पना ते नको विषयांची, कारण काय, विकारे घडे हो जनी सर्व छीछी. त्या जे काही मनात विचार येतात, विषयांच्या अंगाने विकार निर्माण होतात, त्यांनी खरं म्हणजे जगामध्ये छीथूच होती. काय हो, जरा काय झालं की राग होतात, जरा काय झालं की मूड ऑफ होतो, जरा काय झालं की मत्सर येतो, द्वेष येतो, हे काय प्रकार आहे. असे विकार आपल्यामध्ये आले त्यामुळे आपली जगामध्ये छीथू होते. त्यापेक्षा एखाद्याने म्हटलं पाहिजे मन स्वच्छ आहे, निर्मळ आहे, काही मनामध्ये विचार नाही, केव्हाही बोलायला जा शांत आनंदाने, मनापासून प्रेमाने बोलतात. काय काय लगेच काही उचलून नोटा द्यायच्या असतात का कुणी कुणाला, सरळ दोन शब्द प्रेमाने बोलायला काय बिघडलं, होत नाही. पण त्याचं कारण आपल्याच अंतरात एवढ्या गाठी असतात की त्या जोर मोकळ्या होत नाही, तो दुसऱ्याशी मोकळं बोलणं होत नाही. आणि मग आपण म्हणतो ती अशी काय वागली, तो असा का बोलला, काय भेटल्यानंतर मोकळेपणाने हसायचं, काय कसं काय बरं ठीक आहे का, बोलायला हरकत काही नाही, त्यात कुठं आपला मान अपमान यायचं आहे पण. पण नाही बोललं जात, तो बोलला नाही तर मी कसा बोलणार, तो असा वागला तर तू बोल, तो काय करायचं ते करू दे. पण होत नाही तसं. आता काय नको ते सांगतात ना पुढच्या श्लोकात, पाचव्या श्लोकात. नको रे मना क्रोध हा खेदकारी,
क्रोध येऊ देऊ नको. कामनेच्या पोटी क्रोध येतो, नाही तर क्रोध यायचं कारण काय? मग हा क्रोध कसा आहे? खेदकारी. ज्याच्यावर रागावतो त्याला तर दुःख होतच होतं, आणि आपण त्याच्यावर रागावलो आहे हे आज जो बसलेला आहे ना त्याला आवडत नाही. उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा. आपण काही करत असलो तो नुसता उपद्रष्टा असतो. चांगलं काही केलं हनुमंता, तो अनुमोदन देतो, चांगलं केलंस, चांगला वागलास, क्रोध आला नाही ना, बरं केलंस. तो कसाही बोलला तरी तुला रागवायचं काय कारण, तू शांत राहा ना. म्हणून असं जर केलं तर मग खेदकारी होत नाही. म्हणून नको रे मना, क्रोध हा खेदकारी, हा क्रोध जो आहे तो दोन्ही पक्षी त्रास देणार आहे, त्यामुळे तू येऊ देऊ नको. नको रे मना काम नाना विकारी. काम कुठलाही ठेवू नको, ज्याच्यातून विकार निर्माण होतात ना, त्यामुळे कुठल्याही तरीची इच्छा ठेवू नको. काम देखील ठेवायचाच झाला ना भगवंताच्या ठेव, त्याची कामना करायला लागलास की इकडे निष्काम होशील. निष्काम कसं व्हायचं त्याची इच्छा ठेवा. म्हणून नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू. कसं सांगतात मनाला बघा, नको रे करू असं, काम नको रे, क्रोध नको रे, लोभ. लोभाच्या पोटी पाप होतं. आपलं स्वतः मिळकतीचं जे असेल ते आपण घेणं हा लोभ नाही, पण दुसऱ्याचा एक पैसा देखील आपण घेण्याची इच्छा होणं हा लोभ आहे. हा तुमचा पगार जेवढा मिळत असेल तुमच्या कशाने ठीक आहे, पण त्याच्यावर एक पै देखील दुसऱ्याची घ्यावीशी वाटणं, जी वस्तू आपली नाही ती उचलावीशी वाटणं, ती मला मिळावी असं वाटणं, हे जे आहे ह्याला लोभ असं म्हटलेलं आहे. असा हा लोभ उपयोगी नाही. म्हणून आता सध्या जे आपण बघतो वातावरण कशा पोटी लोभ, किती असलं म्हणजे पुरे? पुरतच नाही, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. एक मला बरं वाटतं की पोटाला कुठंतरी त्यावेळेला थांबवायला लागतं, नाही तर किती माणसांनी पोटातही घेतलं असतं कुणाष्ट. बरं त्याला दोन चपात्या तीन चपात्या खा, तर त्यावेळेला पुरतं का होईना, पुरे वाटतं. म्हणून अन्नदान करावं असं म्हणतात, म्हणजे त्यावेळेला पुरता तरी तो तृप्त होतो. द्रव्य किती दिलं लोभ पुरे होतच नाही, कपडा किती दिला पुरे होतच नाही. विद्यादान करावं असं वाटतं, पण विद्या देखील झेपली पाहिजे सांगितलेली तेवढी. थोडा वेळ झाला की असं वाटतं आता पुरे, कारण डोक्यात बसलं पाहिजे सगळं. पण खरं सांगायचं म्हणजे हा जो आहे हा लोभ हा माणसाला अधपतनाला कारणीभूत होतो. मग नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना मत्सर नको रे. मत्सर हा असा एक शत्रू आहे की त्या मत्सराने आपल्याला काही मिळतच नाही. खरं म्हणजे ज्याचा मत्सर करतो त्यालाही त्याची दादही नसते पुष्कळ वेळा, ती व्यक्ती आपला मत्सर करते म्हणून. आपल्याला व्याप तुसारखा जळत असतो समोर,

0: नमस्कार करावा. त्याच्या घरी जाऊन करण्याचं धाडस आपल्याला नसतं तेवढं, मग घरी बसूनच करावा मनोमन. किंवा जो आपला शत्रू आहे असं आपल्याला वाटत असेल आणि तो करत असेल असं जर मनात असलं, वास्तविक असू नये आपल्याला, तर साधकाच्या पक्षी त्यांनी जसं देवदेवतांना नमस्कार करतो तसं त्याला देखील मनोमन नमस्कार करावा की परमेश्वरा तू त्याच्यामध्ये तूच आहेस. तर त्याच्याबद्दल मला जो मत्सर वाटतो आहे आणि त्यांनी माझं जे मन अंतःकरण दूषित होत आहे ते होऊ नये यासाठी त्याच्यातला तू जो आहे त्याचं दर्शन घडू दे मला, त्याला मनोमन नमस्कारच करावा. हे सगळे साधनेतले उपाय आहेत. नाना प्रकारे सांगतात, आजार बरा होत नाही ना, मग आता हे घेऊन बघा, हे औषध नाही हे चाटण घेऊन बघा, त्यांनी नाही बरं हो ते पातळ औषध घेऊन बघा, हे इंजेक्शन, कुठून तरी तो आजार जाऊ दे ना. तसं मनाचे हे जे विकार आजार आहेत हे जर दूर करायचे असेल असं करून बघा, नाम घेऊन बघा, नाही जमत आहे नमस्कार करून बघा, प्रेम करून बघा मनोमन. ज्याचा आपल्याला राग येतो त्याच्याबरोबर मनोमन त्याच्या पाठीवर हात फिरवा प्रेमाने, मनाने त्याला जेवायला बोलवा, प्रत्यक्ष नाही होत आहे तर कुठून तरी त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम, त्याचे गुण आठवा. काहीतरी असतील ना त्याच्यात एक दोन चार काहीतरी, अगदीच काय तो टाकाऊ असेल असं नाही, मग त्याचे गुण आठवा निदान. त्याच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या तरी निदान आपण आठवूया. कुठून तरी त्याच्याबद्दलचे आपल्या मनात जे काही कंगोरे असतील ते दूर होऊ देत आणि त्याच्याबद्दल अंतःकरणात एकच भगवत भाव असावा असं त्याच्यात म्हणाय. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पर्वतराज हिमालयाच्या पोटी पार्वती जन्माला आलेली आहे आणि इकडे तारकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं होतं की मला मृत्यू येऊ नये. देव दानव मानव म्हणजे कुणाकडे मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हटले मग असं काय होणार नाही आहे, तुला मृत्यू नक्की येणार आहे. त्याने विचारलं कुणाच्या हस्ते माझा मृत्यू आहे. शिवांचा पुत्र आहे, शिवपुत्राकडून तुझा मृत्यू आहे. त्याला मोठा आनंद आला कारण शिवाना पत्नीच नाही तर पुत्र कसा होईल म्हटले. आता तेव्हा मी आता अजरामर आहे म्हटले. सती होती ती मरून गेलेली आहे, आता त्या पत्नी नाही आहे. तेव्हा आता काही केलं आणि ते मोठे वैराग्य संपन्न आहेत. हे सती म्हणत वीराग्नीमध्ये तडफड तडफडत आहेत आणि तपश्चर्या त्याला निघून गेलेत. तेव्हा दुसरी पत्नी करणार नाहीत. तेव्हा मी अजरामर आहे असं समजून समंत त्रैलोक्यात राज्य स्थापन केलं आणि सगळ्या देवांना हाकलून दिले. सगळीकडे हाहाकार झालेला आहे आणि पर्वतकन्या पार्वती पुन्हा उत्पन्न झालेली आहे. आणि बालपणापासून तिला आपण शिवांच्याकडे ओढा होता. शिवांची मोठी उपासना केली तिने आणि शिवपती मिळावा म्हणून तिने खूप मोठी उपासना केलेली आहे. तिची उपासना बघून त्या ठिकाणी सदा भगवान शोध त्याचं बटूचं वेश घेऊन आले. तिला उपदेश केलेला आहे भाई तू शंकर कसा आहे, तो भरंग आहे, तो बैलावर हिंडतो राख फासतो, त्याला तर काही ऐश्वर नाही. तू हिमवानाची कन्या आहेस तेव्हा तू असं करणं बरोबर नाही आहे. वगैरे वगैरे निंदा केली. निंदा केल्याबरोबर तिचा ओठ फुरफुरा लागलेला आहे. हे बटू तुला शाप देते म्हणले. शिवाची निंदा ऐकणं हे महापाप आहे. तू जातोस तुला शाप देऊ. पण हातामध्ये पाणी घेऊन ती उभारलेली. पाणी उभारल्याबरोबर तो बटूने भगवान शंकराचं रूप घेतलेलं आहे आणि तिचा हात धरलेला आहे. त्याबरोबर ते एकदम लज्जानिमित झाले. शंकरान बघितल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाले. मग पुढे सप्तर आता कुणीतरी पुढे आले पाहिजे की मग सप्तर्षींना पुढे बोलवलेलं आहे. वशिष्ठ जमदग्नी पराशर व्यास वगैरे सप्तर्षींना बोलवलेलं आहे आणि सांगितलं म्हणे महाराज आता माझं काम तुम्हीच करा म्हणलं. हे अत्री महर्षी अहो गौतम महर्षी वशिष्ठ तुम्ही सगळेजण जा आणि हिमवानाकडे जाऊन त्या कन्येला मागणी घाला. पुढे ती कन्या हिमालयाकडे निघून गेली आहे आणि सगळेजण म्हणून हिमालयाकडे गेले आणि सांगितलं बाबा तुझी कन्याने शिवाची उपासना केली आहे तेव्हा त्या दोघांचा विवाह करून देतो. ठीक आहे मग त्यांना मोठा आनंद झालेला आहे आणि सगळ्यांना बोलवलं. सगळे देवाधिक मोठ्या नादा आलेले आहेत कारण आता त्यांच्या पोटी तारकासुराला मारणारा शिवांचा पुत्र येईल आणि तारकासुराला मारेल. पण इंद्रचंद्र वरुण अग्नी ब्रह्मदेव विष्णू सगळे देव त्या ठिकाणी लवाजमा घेऊन आलेले आहेत आणि हिमालय पर्वतावरती दोघांचा मोठा विवाह झालेला आहे. शंकरांचा आणि पार्वतीचा विवाह झालेला आहे. विवाह प्रसंगामध्ये नारद महर्षी आणि ब्रह्मदेव विवाहाला उभे होते. नारद महर्षी ब्राह्मण उभारले होते. आता तीन गोत्राचा उच्चार केला पाहिजे तीन पिढ्याचा. तर ते पुरोहित म्हणतायत म्हणे यांचे वडील कोण आहेत. आता शंकर विचार करतात माझे वडील कोण आहेत त्यांना कळेच ना कोण वडील. हे कसे आधी आधी आधी आधी अनादी आहेत त्यांचे वडील कुठे कोण नाहीत. आता वडील कुठले आणायचे. तेव्हा नारद महर्षी म्हणतात सांगा म्हणले सगळी सृष्टी ब्रह्मदेवाने केली आहे. ते ब्रह्मदेव वडील आहेत त्या नारदांचे वडील ते होते. म्हणून सांग म्हणले त्यांचे वडील कोण आहेत. ब्रह्मदेव वडील आहे. ठीक आहे म्हणले. त्यांचे परदादा कोण आहेत म्हणले. ते आजोबा कोण आहेत त्यांचे वडील कोण आहेत कोणाचे नातू आहेत. त्यावेळी नारद महर्षी डोकं खाजवलं म्हणे ब्रह्मदेवचे वडील कोण आहेत. भगवान विष्णू आहे. विष्णूंच्यापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आहेत. सांगा म्हणले भगवान विष्णू आमचे आजोबा आहे. ते सांगितलं पंजोबा कोण आहेत म्हणले याचे. नारद म्हणजे डोकं काय चाललं पडसोबा माहितच नाही भगवान विष्णू आणायचं होतो. त्याबरोबर शंकर म्हणतायत सगळ्यांचे दादा मीच आहे म्हणले. परदादा मीच आहे म्हणाले. जगतस पितर वंदे पार्वती परमेश्वर हे सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे. तो मीच सगळ्यांचा परदादा आहे म्हणून शंकर यांनी सांगितलं. अशा प्रकाराने त्या दोघांचा मोठा विवाह झालेला आहे. विवाह संपन्न झाला आणि सगळे वाट बघतायत की आता भगवान शिवाने पुत्र केव्हा होतोय. पुढे कालांतराने क्रीडा वगैरे चाललेली आहे. क्रीडा होत असताना त्या ठिकाणी तो तारकासुर वाट बघत होता. हरा पुत्र झाला रे झाला की त्याच रात्री जन्माला आल्याबरोबर त्याला उचलून फेकून द्यायचं म्हणजे आपण मृत्यूपासून जिंकलो. स्वतःची घोर माया त्याने पसरलेली आहे आणि कालांतराने पार्वतीला पुत्र उत्पन्न झाला. पहिला पुत्र तिला पुत्र आहे का कन्या कळायच्या आधीच त्यांना उचलून नेलं, त्याला उचलून नेऊन अग्नीत टाकून दिलं. ते शिवांचं असं हे तेज तो मुलगा अग्नीनं म्हणतो मला सहन होत नाही ते म्हणून अग्नी खाली टाकून दिलं. अग्नीने टाकलेलं आहे त्यावेळेला त्या कृत्तिका चालल्या त्या ठिकाणी सप्त कृत्तिका होत्या सहा कृत्तिका. त्यांनी बघितलं लहान मूल लढते त्याबरोबर त्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्या मुलाला जवळ घेतलेलं आहे त्यांनाही स्तनपान त्यांनी सहाही जणांनी त्याला स्तनपान करवलेलं आहे आणि प्रत्येकाने स्तनपान करवल्यामुळे एक एक एक एक मुख असे सहा मुख त्याला उत्पन्न झाले एकदम क्षणमुख झाला तो. इकडे पार्वती शोक करते माझा पुत्र कुठं गेला कुठं गेला आणि शोध घेता घेता नारद महर्षी आले त्याने सांगितलं पार्वती मातोश्री तो बघा तुमचा पुत्र त्या ठिकाणी आहे त्या कृत्तिकाने बळवलंय म्हटलं तेव्हा त्या स्तनपान करत आहेत त्यावर पार्वती मार त्या ठिकाणी गेलेले आहेत. तिने विचारलं हा तुमचा पुत्र आहे का म्हणले नाही म्हणले आमचा पुत्र नाही ह्या ठिकाणी होता आम्ही फक्त स्तनपान करलेलं आहे पण आमचा पुत्र काय नाही हा. त्याबरोबर मग तिने सांगितलं नारद महर्षी म्हणतात तुमचाच पुत्र आहे ते राक्षसाने पळवला अग्नीत टाकला अग्नी झालेला आहे तेव्हा देवा बलशाली पुत्र याला घ्या जवळ अशा रीतीने षडानाची जन्मोत्पत्ती कथा या ठिकाणी आलेली आहे. पुढे सगळे देव आलेले आहेत आणि त्याला सेनापतीचा अभिषेक केलेला आहे भगवान शिवाने आपलं शिवधनुष्य दिलेलं आहे पाशुपत्रास्त्र दिलेलं आहे आणि महामृत्यूंना मंत्र दिलेलं आहे आणि तो 5 वर्षाचा मुलगा जाऊन सगळ्या देवांचा त्याने पराजय केला. पुढे पार्वती म्हणते मला एकच पुत्र आहे मला अजून एक पुत्र हवा आहे म्हणून शिवांजवळ प्रार्थना केली. शिवभगवान म्हणतो भाई कर्मकांडाशिवाय पुत्र होत नाही तू पुण्य व्रत कर म्हणाले त्याप्रमाणे पुण्यक नावाचं व्रत तिने केलेलं आहे वर्षपर्यंत मनोनिग्रह घेऊन पुण्यक नावाचं व्रत केलं. व्रताची परिसमाप्ती करायची आहे यज्ञ केलेले आहे आणि त्यांनी सांगितलं हे जे व्रत आहे समाप्तीच्या वेळेला ब्राह्मण जे मागतील त्या दक्षिणा त्यांना देऊन टाकायची हे असं नियम आहे. आणि सनत कुमार त्या ठिकाणी यज्ञ करायला बसलेले झालं यज्ञ परिसमाप्ती झाली. पार्वतीने विचारलं म्हणे महाराज काय पाहिजे दक्षिणा आपल्याला सांगा तुम्ही. त्याबरोबर सनत कुमार म्हणतायत मला दुसरी काही दक्षिणा नको भगवान शिवाना मला देऊन टाका दक्षिणा म्हणून. शिवांचं आत्मतत्व सगळं दुसरं तत्व काय म्हणाले शिव ज्याच्याजवळ ते सगळं शिव आहे कल्याणच आहे आम्ही शंकराची उपासना करतो पण शंकर आम्हाला कधी मिळत नाही आज आणायचं पार्वती माताच म्हणती आहे काय दक्षिणा पाहिजे शिवाना मला देऊन टाका. त्या ऐकल्याबरोबर पार्वती मूर्छा आलेली आहे पोट फुरफुरा लागले काय करावं काय नाही शिवान कसं दक्षिणा म्हणून नाही येणार पण दक्षिणा मिळावी यज्ञ निष्फळ आहे पुत्राप्राप्ती कुठे होणार तशी यज्ञाचं फळ मिळणार नाही दोन्हीकडनं पंचायत झाली तेव्हा ते रडायला लागले शोक करायला लागले जगदंबा. त्याबरोबर सगळे देव आलेले आहेत आणि सांगतो ब्रह्मदेव म्हणतात भाई मातोश्री काय चिंता करू नका शिवान मागतायत ना देऊन टाका म्हणले देतो म्हणून सांगून दक्षिणा न देणं अर्धवट यज्ञ सोडणं हा सगळा आधार म्हणून जातो म्हणून मातोश्री काय चिंता करू नका देऊन टाका. पण ती काय शिवान दक्षिणा तयार नाही पण पतीचं दान कसं करायचं म्हणले आणि पुढे पुत्र कसा होईल आणि पुत्र झाला तरी पती नाही तर पुत्र काय करायचं म्हणले पती सर्वस्व आहे मी शिवान मी मोठी तपश्चर्या करून शिवान मागच्या पती होते पण मला फार काय सवाल घडलेले आहे आता या जन्मामध्ये शिवाना काही करून टाकणार नाही. आणि त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले दिव्य रूप घेऊन म्हणता मातोश्री असं करा म्हणले तुम्ही शिवाना दान देऊन टाका. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणले सगळे देव हे गायींच्या मध्ये वसत असतात तर वेदवचन असं आहे तुम्ही त्याला गाई द्या आणि गाई करून पुन्हा शोध तुमचे मागून घ्या असं भगवान कृष्ण परमात्म्याने मधला मार काढला. त्याप्रमाणे ठीक आहे म्हणाले ते तिने ऐकलं आणि मोठ्या संतोषाने यज्ञाचं फळ मिळेल पती मिळेल म्हणून शेवटी शिवांचं दान दिलं. सनत कुमाराने शिवाला घेतलेलं आहे आणि निघून गेले ते. पार्वती पुन्हा शोक करायला लागली आवडल्या घेऊन चालले की म्हणले मग पुन्हा त्यानं बोललो बाबा रे सनत कुमारा तुला म्हणले 1 लाख गाई दान करतो म्हणले मी पण आमचं शिवाना परत कर. ते म्हणले 1 लाख गाई म्हणून करू काय म्हणले शिवतत्व मी कसं सोडू शिवतत्व सोडू मला गाई बी काय नको म्हणून ते हट्ट करून बसले. त्याबरोबर पुन्हा भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहे आणि भगवान म्हणतात बाबा रे असं हट्ट करू नका विप्रो तुमच्या हृदयामध्ये शिवांचं जे ज्ञान आहे हे नित्य जागृत राहील. तुमच्या शिवाच शिव कसे आहेत निर्विकारी आहेत तुम्ही स्वतः निर्विकारी व्हाल शिवतत्व तुमच्यामध्ये आहेच आहे मी स्वतः तुम्हाला सांगतो. आणि पार्वती जगन्माता आहे ती तिला दुःखी करू नका उलट ब्राह्मण कसे पाहिजे कुणी काही मागितलं द्यावं साक्षात जगन्मातनं दुःखी करून तुम्हाला काय मिळायचं आहे तेव्हा शिवतत्व तुमच्या हृदयात शाश्वत राहील त्यांना तुम्ही शिव कसे आहेत त्यांना मृत्यू नाही आहे तर तुम्हालाही मृत्यू होणार नाही आहे वगैरे वगैरे भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितल्यावरती मग मग सनत कुमार शिवानं परत द्यायला तयार झाले आणि मोठं गोदान केलं, गोदान घेतलेलं आहे आणि शिवानं परत दिलेलं आहे.

द्या म्हणाले तरी माझे भूक शांत होईल. तुमचे बसलेले आणि पार्वती माता विचारते यांना काय द्यावं काय द्यावं, आणि घरातलं अन्न घेऊन येईपर्यंत हा ब्राह्मण गुप्त झाला. त्याला मोठं दुःख झालं, अरे दरवाजा ब्राह्मण आलेला आहे खायला मागतोय, उपाशी ब्राह्मण आहे, आणि कुठं गुप्त झाला काय झाला म्हणून शोक करायला झाले. भगवान शंकराला म्हणते अहो जा म्हणले कुठं ब्राह्मण आहे, तो भोगू यायला म्हटले आज आपल्या घरातून अतिथी परत गेला हे बरोबर नाही, त्यांना बोलू आणा. भगवान कृष्ण परमात्मा त्याकडे प्रगट झाले, त्यांनी सांगितलं ब्राह्मण कोण नव्हतं म्हणले, मीच तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये दानधर्म चुकत नाही ब्राह्मण सेवा चुकत नाही आहेत, म्हणून साक्षात मीच तुमच्या ठिकाणी आहे, ते बघा पलंगावर जाऊन बघा म्हणाले. आणि पलंगावर त्यांना एक छोटंसं बाळ दिसलं, त्या बाळ बघितल्याबरोबर पार्वतीला मोठा आनंद झालेला आहे, आणि जाऊन त्याला जवळ घेतलेले. हे गणपती जन्माचं आख्यान आहे बरं का, गणपती म्हणजे साक्षात भगवान कृष्ण परमात्माच आहे. अनेक पुराणात अनेक प्रकारच्या कथा आलेल्या आहेत, ह्या ठिकाणी मात्र अशा प्रकारची कथा आलेली. तर तिने त्याला गणपतीला स्तनपान करले, मोठा आनंद झाला त्यांना, आणि पुत्र जन्मोत्सव मोठा साजरा करूया म्हणाले. सगळ्यांनी बोलवलंय, सगळे देवदे आलेले आहेत, सगळ्यांनी त्याला आशीर्वाद वगैरे दिलेले, सगळे ग्रह आलेले आहेत, सूर्य आलेला आहे, चंद्र आलेला आहे, मंगळ आलेला आहे, बुध आलेले आहे, गुरु आलेले आहेत, आणि सगळ्या शेवटी शनी महाराज होते. सगळे देव आपल्या येऊन आशीर्वाद देऊन भगवान विष्णू आलेले आहेत, बाबा तुझी कीर्ती शाश्वत राहील म्हणले, तुझी माझी बुद्धिमत्ता आहे हीच तुला मिळेल, सावित्री भगवती आलेले आहे, ब्रह्मदेव आलेले आहेत, सगळ्या वेदांचं ज्ञान तुला परिपूर्ण होईल म्हणून त्यांनी आशीर्वाद दिले. भगवान शिव म्हणतायत बाबा रे पाशुपतास्तु तुला येतो म्हणले, तू मोठा पराक्रमी वीर आहेस, माझा पराक्रम तुझ्यामध्ये उतरेल. सगळ्यांनी आपल्या पाय आशीर्वाद दिले. सरस्वती आलेली आहे म्हणतात माझी जी काही बुद्धिविद्या आहे ती सगळी तुझ्या ठिकाणी आहे म्हणून सर्वांनी वरदान दिलेलं आहे. आणि सगळ्या शेवटी शनी महाराज मात्र खाली मान घालून उभे होते. पार्वतीने त्यांना बोलवलं, त्यांना का रे शनी म्हणजे तू ग्रहराज आहेस, सगळे देव यानो मानव तुला मानतात, तुझ्या पुढे वंदन करतात, आणि तू पुढे काय येत नाहीस. नाही नाही म्हणे मातोश्री मी काय येत नाही म्हणे आतमध्ये, मी बाहेरून उभा आहे, बाहेर उभा आहे तोच ठीक आहे म्हणे, इथूनच त्याला मी आशीर्वाद देतो. नाही नाही म्हणते पार्वती तू आत ये आणि माझ्या बाळाला आशीर्वाद दे. तू काय सांगू म्हणले मातोश्री, मला एक शाप आहे म्हणले मोठा. तुला कोणी शाप दिला म्हणले, तू तुला सगळे घाबरतात आणि तुला कोणी शाप दिला रे म्हणले. तेव्हा तू आपली कथा सांगा झाले, शनी महाराज कथा सांगतात. पूर्वी म्हणले मी तरुण वयात होतो, माझ्या वडिलांनी माझा विवाह केलेला आहे, सूर्यदेवानी माझा विवाह केलेला आहे. शनिदेवांची शनी म्हणजे सूर्याचे पुत्र बरं का, सूर्याचे तीन मुलं आहेत, यम शनी आणि यमुना हे तीन मुलं आहेत सूर्याची. तर म्हणे माझं लग्न विवाह करून दिला, पण मी म्हणले शिवांची उपासना करण्याकरता काशीर गेलो होतो, आणि घरामध्ये गृहस्थाश्रम करताना माझी पत्नी आहे तरुण पत्नी आहे हे काय लक्ष दिलं नाही मी तिच्याकडं, आणि शिवांची उपासना करण्या मग्नून गेलो, आणि त्यामुळे माझी पत्नी माझ्यावर रागवली, अहो तू माझी विवाह केला आहे माझ्याकडे बघत सुद्धा नाही आहे म्हणून माझ्याकडे भयंकर रागवली होती, 12 वर्ष वाट पाहिली आणि तिने मला शाप देऊन टाकला म्हटले, तुम्ही ज्याच्याकडे बघाल त्याचा नाश होईल असा मला तिने शाप दिला म्हणाले. त्यामुळे म्हणे मातोश्री मी आत येऊन तुमचं पुत्र असं काही करू शकत नाही आहे, इथून मी तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणून खाली मान घालून उभा आहे. शनी पार्वतीला काही राहुल नाही, पार्वती म्हणते अरे शनिदेव आत ये म्हणले, ते भगवान शिवांचं स्थान आहे इथे शाप दूप काय बाजत नाही, ये ये म्हणले माझ्या पुत्राला अभिनंदन करिये. शेवटी पार्वतीच्या आग्रहावरून शनिदेव हळूहळू चालत चालत आत्मध्ये आलेले आहेत, खाली वंदन पार्वती मातेला वंदन केलं आणि पुत्राकडे दृष्टी टाकली, टाकल्याबरोबर त्या मुलाचं मुंडकं उडून गेलं, सगळीकडे हाहाकार झाला. पार्वती शोक करायला लागली, म्हणजे शनिदेव हे काय केलंस तू, तो म्हणून पहिल्यांदा सांगितलं होतं म्हणे जी मी जिकडे दृष्टी टाकेन त्यांना क्षेम कल्याण करणार नाही, मी आशीर्वाद देईन म्हणले, माझी दृष्टी मोठी वाईट आहे मला शाप झालेला आहे माझ्या पत्नीचा, त्यामुळे माझा असं घडलं त्याला काय इलाज नाही म्हणले. आता पार्वती शोक करायला लागली, शिव भगवान म्हणतो संतप्त आले असं कसं काय झालं म्हणले. शेवटी भगवान कृष्णाने बातमी कळली, कृष्ण भगवान त्याला बातमी कळली की असं असं घडलेलं आहे. भगवान विष्णूने प्रेरणा केली, भगवान तिथून निघालेले आहे, आणि येताना त्यांनी बघितलं गजेंद्र सुस्त मस्तून झोपलेलं आहे, त्याबरोबर सुदर्शनाने त्या गजेंद्राचं मुंडकं कापून आणलं भगवान विष्णूनी आणि आणून परत त्या मुलाला लावून टाकलं. त्याबरोबर तो मुलगा पुन्हा होता होता सजीव झालेला आहे, सगळ्यांना पुन्हा आनंदी आनंद झालेला आहे. आजपासून म्हणले याचं नाव काय, तर गजानन याचं नाव होईल. त्याच्याजवळ अष्टमहासिद्धी राहतील, वृद्धी आणि सिद्धी त्याच्या दोन पत्न्या होतील, त्यांच्या पुढे शुभलाभ वगैरे पुत्र जन्माला येतील, हा मोठा सगळ्यांचं विघ्नांचं निर्विघ्न करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे,
शनिदेवाची दृष्टी पडली तरी यांना पुन्हा दुसरं मुख प्राप्त झालेलं आहे. तेव्हा शनी शनीजन वरदान दिलं, माझी दृष्टी कुणावर जरी पडली तरी गणपतीची उपासना करतील त्यांच्याकडे माझी दृष्टी कधी

0: त्याला काही पीडा देणार नाही, फक्त शनिदेवांना वरदान दिलेलं आहे. अशा प्रकारचा गजाननाचा या ठिकाणी गजाननाला गजमुख कसं प्राप्त झालं हा प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपतीला लंबोदर म्हणतात कारण त्याचं लंब उदर असल्यामुळे त्याला लंबोदर वाहन नाव पडलेलं आहे. कान सुपासारखे मोठे असल्यामुळे शूर्पकर्ण नाव पडलेलं आहे. आपण म्हणतो एकदंता विद्महे, त्याला एकदंत नाव पडलेलं आहे. तेव्हा शौनकादि ऋषी विचारतात अरे सूत भाऊ त्याला एकदंत कसा काय झाला, द्विदंत असलेला एकदंत कसा काय झाला, ती आम्हाला कथा सांग. ती कथा मोठी रोचक आहे म्हणतात आणि ती कथा सांगायला सुरू केली. त्या भारतवर्षामध्ये ऋषिक नावाचे एक महर्षी होते. त्यांनी मोठी तपश्चर्या केली. पुढे कालांतराने शंकरांचं विवाह झाल्यानंतर सगळ्या लोकांना सांगितलं अरे भगवान शंकर वैराग्य संपन्न, त्यांनी विवाह केलेला आहे. सप्तर्ष मोठे वैराग्य संपन्न, त्यांनी विवाह केलेला आहे. तेव्हा ऋचिका तू पण विवाह कर बाबा. ऋचिका म्हणतो मला कन्या कोण आहे, पण सत्यवती नावाची कन्या आहे म्हणे, ती गाधीराजाची कन्या आहे, तिच्याकडून मागून मी विवाह कर. हा गाधीराजा मोठा शूर होता आणि नारदाने सांगितल्याप्रमाणे ते ऋचिक महर्षी त्यांच्याकडे गेले आणि सत्यवतीने मागणी घातली. त्यांनी मावा सत्यवतीशी विवाह कर असं नारदाला सांगितलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी तुमची कन्या मागायला आलो आहे. तो राजाला मोठा प्रश्न म्हटला, हा तो वृद्ध आहे आणि आपली कन्या कशी द्यायची. पण त्यांनी दुसरी युक्ती केली. तो म्हणतो माझा एक नियम आहे म्हणले, जो कोणी 100 अश्वकर्ण घोडे मला आणून देईल त्याला म्हणले ही कन्या दे असं माझं ठरलेलं आहे. ते अश्वकर्ण घोडे म्हणजे काय, सगळं अंग पांढरं पाहिजे आणि कान तेवढे फक्त निळे पाहिजे. ते फक्त अश्वमेध यागामध्ये वापरतात आणि एक दोन नाही 100 आणून द्यायचे आहेत. आणायचे कुठले घोडे? मग नारदाला त्याला कारण नारदा ते ऋषी असं म्हणतात, राजा असं म्हणतो बाबा एवढे घोडे आणून दे म्हणून. आता एवढे घोडे कोणाकडे आहेत? तेव्हा त्याने सांगितलं समुद्रामध्ये वरुणाकडे 100 घोडे आहेत म्हणले. तेव्हा त्याच्याकडे मागून आण म्हणले. ठीक आहे म्हणले ऋषी, तपस्सामर्थ्याने वरुणाकडे गेले आणि त्यांनी मागणी घातली, मला म्हणे 100 अश्वमेध घोडे पाहिजे ताबडतो. तो म्हणतो आम्हाला कशाला पाहिजे, एखादा गुणी अश्वमेध याग करण्याचा रामान गेला होता, कृष्णान गेला होता, एखादा कोण नेतो म्हणले, सगर राजाने गेला होता, 100 कशाला पाहिजे तुम्हाला? त्याने सांगितलं असं असं विवाहाची गोष्ट चाललेली आहे आणि त्या राजाने रड घातले, 100 अश्वमेध घोडे आणशील अश्वकर्ण घोडे तर म्हणे मी तुम्हाला दी, श्यामकर्ण घोडे 100 पाहिजे. आता वर्णन नाही म्हणता येईना, ऋषी स्थापन सामर्थ्याला माहिती होत जर नाही म्हणावं ऋषी नेणारच आहेत आणि शाप देऊन देण्यापेक्षा आपण दिले केव्हा चांगलं. ऋषींची पूजा केली आणि ते श्यामकर्ण 100 घोडे त्याने देऊन टाकले. 100 घोडे घेऊन हा ऋषी आले तिथे. त्यांना बघितल्यावरती राजाची मोठी पंचायत झाली. आता नाही म्हणावं तर हा ऋषी शाप देईल आणि कन्याला घेऊन देईल, त्याच्याविषयी पूजन करून यथाविधी विवाह करून द्यावा. म्हणून ऋषीने सत्यवती नावाची कन्या होती, त्या कन्येचा दोघांचा विवाह करून दिला आहे. कालांतराने सत्यवती पुन्हा माहेरी आली होती. माहेरी असता तिच्या आईने विषय काढला, काग सत्यवती तुला मुलगा वगैरे झाला की नाही? तू म्हणतो मला काय मुलगा झालेला नाही. तेव्हा ती आई म्हणते भाई मला पण म्हणे पुत्र नाही, तू एकच कन्या आहेस तेवढी, आपल्या घराला पुत्र नाही आहे. ऋषिक महर्षी कसे आहेत, अत्यंत सामर्थ्य संपन्न आहेत. तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी वरदान मागून घे, तू माझ्याकरता वरदान मागून घे आणि तुझ्याकरता पुत्र वरदान मागून घे. ठीक आहे म्हणाली आणि त्याप्रमाणे ऋषींची प्रार्थना केली. म्हणे महाराज मला पुत्रावाची इच्छा आहे. ऋषी म्हणले तथा असतो, काय हरकत नाही, पुत्र होईल म्हणले तुला. मलाच नाही म्हणले, माझ्या आईला पुत्राची इच्छा आहे किंवा तिलाही पुत्र पाहिजे, त्या राज्याला कुणी वारस नाही आहे. ठीक आहे म्हणले तिला पण देतो. ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी सकाळी आंघोळीच्या जवळ पहाटे उठून अग्निहोत्र केलेलं आहे आणि त्या अग्निवरती दोन चरू भात शिजवलेले आहे. चरू शिजवले आणि सांगितलं हे सत्यवती हा चरू तू घे म्हणले आणि हा चरू तुझ्या आईला दे. म्हणून दोघांनी दोन चरू वेगळे करून ठेवले आणि आंघोळी निघून गेले, अन्यकरांनी निघून गेले. तेव्हा त्यांनी आईने सांगितलं की आई बघ म्हणले असे आमचे ऋषी प्रसन्न झाले आणि पुत्र येण्याकरता म्हणून दोन चरू त्यांनी सिद्ध अग्निहोत्राच्या अग्निवरती दोन चरू सिद्ध करून ठेवले. त्याबरोबर ठीक आहे म्हणाले. तिच्या आईला असं वाटलं सत्यवती काही झालं तरी आपल्याविषयी जास्त प्रेम असतं म्हटले. तेव्हा तुला चांगला मुलगा व्हावा म्हणून चांगला चोरू तुला शेवला असेल आणि आम्हाला सामान्य मुलगा व्हावा म्हणून हा चोरू आमच्याकडे ठेवला असेल, तर असं कर म्हणले तुझा चोरू मला दे म्हणले आणि तू आमचा चोरू घे. ठीक आहे म्हणाले आणि चोरूंची आदलाबदल केलेली आहे आणि दोघांनी ते भक्षण केलं. आणि रात्री त्या कन्याने सांगितलं आहे सत्यवतीने सांगितलं म्हणे अशी जी घटना घडलेली आहे, तुम्ही चरू ठेवले होते पण आम्ही चरू आपापसाने बदली करून खाल्लेले आहे. त्या ऋषीने कपाळ हात मारून घेतला, हे काय करून बसलं म्हटले तुम्ही, तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे केलं नाही म्हटले, अगं आपण ब्राह्मण आहोत, आपल्या पोटी ब्रह्मचर्य नियुक्त असणार पुत्र व्हावा अशी माझी इच्छा होती, पण तशा प्रकारचे मंत्र म्हणून हा चरू तयार केला होता. गाजीराजा कसा क्षत्रिय राजा आहे, तो महापराक्रमी, तेव्हा जगज्जेता असणारा, पराक्रम कोणा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा असेल, म्हणून तशा प्रकारचे चरू मी त्यांना मंत्रून दिले होते. तुम्ही दोघांनी बदलाबदली केलेली आहे, तेव्हा तुझ्या पोटी बघ आता घोर कर्म क्षत्रिय कर्म करणारा पुत्र जन्माला येणार आहे, आणि त्यांच्या पोटी मात्र ज्ञानाची उपासना करणारा पुत्र जन्मारी असं त्याने सांगितलं. त्यामुळं सत्यवतीने मोठं वाईट वाटलं, ती म्हटली महाराज माझा पुत्र असा काय व्हायला नको, म्हटले माझा पुत्र हा ब्रह्मज्ञानी पाहिजे, ज्ञानसंपन्न पुत्र पाहिजे. ठीक आहे म्हणले तुझा पुत्र ज्ञानसंपन्न होईल, पण नातू तरी होईलच म्हणले घोर कर्म करणार आहे. आणि त्याप्रमाणे त्या सत्यवतीच्या पुढे पुढे जमदग्नींचा अवतार झाला. त्या जमदग्नी पुढे रेणू नावाच्या कन्याचा जन्म केलेला आहे, आणि रेणुका पुढे रेणुका आणि जमदग्नी यांचा विवाह झाला, आणि त्या गाजीराजाच्या पोटी विश्वामित्र जन्माला आलेले आहे. यांची ज्ञानाकडे होती, ब्रह्मर्षी व्हावं अशी त्यांची इच्छा होती, आणि शेवटी कर्मांत ब्रह्मर्षी झाले. पण जमदग्नी म्हणजे भयंकर क्रोधी, आणि ही रेणुका त्यांची सेवा करते. सेवा करत असताना एक दिवस काहीतरी नदीतून पाणी आणताना विलंब झालेला आहे, त्याबरोबर त्याने शाप देऊन टाकला म्हणे तुझ्या मनामध्ये काहीतरी विकार आलेले आहेत, वेळ कशी आली नाहीस तू वगैरे वगैरे, म्हणून चारही पुत्रांना बोलवलं आणि सांगितलं म्हणे हिला मारून टाका, शिरच्छेद करून टाका, तिच्या मनामध्ये मानसिक विभेद उत्पन्न झालेलं आहे. तो पुत्र म्हणतात नाही नाही माता कशी आहे, माता परमबंधनीय आहे, आम्ही असले पापकर्म करणार नाही. हे ऐकल्याबरोबर जमदग्नींच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडलेला आहे, आणि चारही पुत्र जळून भस्मर. पाचवा पुत्र परशुराम तो अरण्यातून आलेला आहे, तर त्याला त्याने सांगितलं बाबा रे तुझ्या मातेला मारून टाक, कारण हिने मानसिक व्यभिचार केलेला आहे, हिच्यामध्ये दुसऱ्याचं बघून विषयवासना उत्पन्न झाले आहेत, हा मानसिक व्यभिचार घडलेला आहे, ते मात्र शुद्ध करायचं असेल तर हिला मारून टाक. ते ऐकल्याबरोबर परशुरामांना वडिलांचा स्वभाव माहिती होता, वडिलांचं सामर्थ्य काय तेही माहिती होतं, क्षणाचा विचार न करताना परशु घेऊन आईला मारून टाकत ते रेणुकेचे दोन तुकडे केले. त्याबरोबर जमदग्नी प्रसन्न झालेले, रामा तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणाले. त्याबरोबर तिने पहिलं काय मागितलं म्हणे आमच्या मातेला पहिलं जिवंत करा तुम्ही, आणि त्याला आयुष्यात काही स्मरण असू देऊ नका की मी तिचा वध केलेला आहे, हे स्मरण त्याला होता का माने, माझे भाऊ या ठिकाणी मरून पडलेले आहेत, त्या सगळ्यां तुम्ही जिवंत करा. त्याबरोबर तथा असतो म्हटल्याबरोबर सगळे पुन्हा जिवंतून उभारलेले आहे, सगळ्यात मोठा आनंद आनंद झालेला आहे. आणि ती घटना घडल्यानंतर मात्र जमदग्नी महर्षींना फार वाईट वाटलं, अरे रागाच्या भरात मी काय करून बसलो, म्हणले माझी पत्नी जी पतिव्रता महापतिव्रता असणारी माझी पत्नी, आणि म्हणे तिला मी जाऊन टाकलं, तेव्हा क्रोध हा मोठा वाईट आहे, ह्या क्रोधाला बाहेर काढलं पाहिजे. पण तपस्सामर्थ्याने स्वतःचा क्रोध त्यांनी बाहेर काढला. त्याबरोबर क्रोध म्हणतोय अहो म्हणे महाराज मी तुमच्यामध्ये आहे, पण तुमची जगात किंमत आहे म्हणाले, तुमच्या सामर्थ्य आहे, मी जर तुमच्यातून निघून गेलो तर तुमची तृणप्राय किंमत होईल, तुमच्यावर कुणी लात मारून मला खाली पाडेल म्हणले तृणवर तुमची किंमत होईल. अनेक प्रकार सांगितले कुराने, छेजे म्हणले क्रोध आहे भयंकर वेग, क्रोधाला जिंकले शिवे पुढे शांती येणार नाही, ब्रह्मशांती येणार नाही आहे, म्हणून क्रोध बाहेर काढला पाहिजे. जोपर्यंत चित्तामध्ये क्रोध आहे तोपर्यंत कामाला जिंकू शकत नाही, विकाराला जिंकू शकत नाही आहे, म्हणून कुणावरती रागवायचं, क्रोध म्हणजे कल, कल म्हणजे कलीचं रूप आहे, ह्या कलिकाला बाहेर काढलंच पाहिजे. म्हणून मनुष्याने किती रागाचा प्रसंग आला ते जमदग्नी म्हणून स्मरण करावं, की लगेच राग निघून जातो, तेच रागीट होते तरी पण त्यांनी क्रोधाला बाहेर काढलेलं आहे, त्याशिवाय ज्ञानस्थिराने म्हणले म्हणून क्रोधाला बाहेर काढलं. क्रोध म्हणतो महाराज मी तुमचा क्रोध आहे हा टाकणार कुठे, म्हणले तुम्ही जिथं जाईल ती जागा जळून जाईल म्हणाले, कोण मला सांभाळू शकणार आहे. परशुराम समोर जातो म्हणतो महाराज तुमचा क्रोध माझ्याकडे द्या, म्हटले मी जर सांभाळली म्हणले त्याला, आणि त्याप्रमाणे तो क्रोध ते क्रोधाचं जल परशुरामाने पिऊन टाकलं. पिऊन टाकल्याबरोबर त्यांच्या चित्तामध्ये तो क्रोध बसलेला आहे, तो म्हणतो जेव्हा आता क्षत्रियांचा वध करायची वेळ येणार आहे तो आम्ही प्रगट होईल, म्हणले आता सध्या तुम्ही शिवाची उपासना करताय त्यामुळे मी शांत आहे. अशा त्यांनी घटना घडलेली आहे, आणि पुढे परशुराम महाराज शिवांची उपासना करण्याकरता म्हणून कैलास पर्वतात निघून दिले.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुद्धा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या अपूर्व लीला चोळाप्पाच्या घरी चालूच होत्या। लोक सकाळपासून रात्रीपर्यंत स्वामींच्या दर्शनाला सतत येत असत। समर्थांचं दर्शन घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडायचं नाही। एके दिवशी सकाळी काय झालं तर लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले, तेव्हा त्यांना एक पांढरा शुभ्र घोडा आणि त्यावर बसलेला चिंताक्रांत स्वार दिसला। घोडा पुढे जात नव्हता आणि मागे येत नव्हता। तो घोड्यावर बसलेला स्वार खरं तर स्वामींच्या दर्शनासाठी आला होता, परंतु त्याला घोड्यावरून उतरताच येत नव्हतं। घोड्याने दरवाजा अडवल्यामुळे कोणालाही आत जाऊन स्वामींचं दर्शन घेता येत नव्हतं। स्वामी चोळाप्पाच्या दरवाजातल्या औदुंबराखाली बसून घरातलं धान्य मोजीत होते। स्वामींच्या हातात मापटं नव्हतं तर देवाच्या चांदीचा मुखवटा होता। त्या पोकळ मुखवट्यात धान्य घालून स्वामी धान्य मोजत बसले होते। हे दृश्य पाहून लोक मात्र आश्चर्यचकित झाले। लोक त्या घोडेस्वाराकडे पाहून काहीही तोंडाला येईल ते बरळत होते। घोडेस्वार ह्या प्रकाराने हैराण झाला होता। काय करावं त्याला कळत नव्हतं। इतक्यात स्वामींनी आतूनच विचारलं, दृष्टांताच्या वेळी तू शब्द दिलास की 125 पेढे अर्पण करेन आणि अन्नदान करेन, त्याचं पुढे काय झालं? घोडेस्वार एकदम चमकला, कारण त्याने स्वामी चरणांशी अर्पण करण्यासाठी पेढे आणले नव्हते। म्हणून स्वामी म्हणाले, पेढे आणल्याशिवाय हा तुझा घोडा जागेवरून हलणार नाही आणि तुला घोड्यावरून उतरता येणार नाही। स्वामींचे बोल लोकांनी ऐकले आणि ते सर्व विस्मयचकित झाले। लोक घोडेस्वाराला विचारू लागले, अरे ही दृष्टांत कथा काय आहे आणि हे 125 पेढे कसले रे? घोडेस्वाराने सर्व लोकांकडे पाहिलं। इतक्यात त्याच्या पोटात असह्य कळ आली आणि घोडेस्वार पोट दाबू लागला। त्याच्या तोंडून एक शब्दही उमटेना। स्वामींचं धान्य मोजणं निवांतपणे चाललं होतं। चोळाप्पा हात जोडून स्वामींकडे भक्तिभावनेने पाहत उभाच होता। त्यालाही स्वामींच्या बोलण्याचा उलगडा झाला नव्हता। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाला प्रपंच सत्य वाटतो आणि तो हवा हवासा वाटतो। फार थोड्या साधकांना फक्त भगवंतच हवा असतो। ज्याला वाटतं की फक्त भगवंताचं दर्शन व्हावं, त्याचा प्रत्यक्ष सहवास लाभावा, त्याचा जीव कधी दृश्य प्रपंचाच्या मायेत गुंतत नाही। ते प्रपंच करीत असतात, परंतु ते प्रपंचात क्षणभर सुद्धा मनाने रेंगाळत नाहीत। ते नामाच्या नादात अष्टौप्रहर अक्षरशः झुलत राहतात। जे खरे भगवंताचे दास असतात त्यांना भगवंत अस्तित्वाचं समाधान जरूर लाभतं। एक लक्षात घ्या की भगवंताचं होण्यासाठी आपलं मन शुद्ध हवं आणि वृत्ती सात्विक हवी। मनात आणि मुखात फक्त त्याचंच नाम हवं। मर्त्यसंदर्भ आठवणे खरं तर बंद होणं आवश्यक असतं। त्यासाठी तुम्ही एकच करा, प्रपंच भगवंताचा आहे ह्या भावनेने करा। सर्व कर्तव्य नीट पार पाडा, परंतु सतत देवाच्या नामस्मरणात राहा। त्याचा परिणाम असा होतो की मनात समाधान उफाळून येतं आणि तेच भगवंताचं दर्शन आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा.